सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948, 12 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि करांनी सनईवर वाजवलेली देसकार रागातली धून आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर काही क्षणातच म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
8: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सहा वाजून 45 मिनिटं आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो
1: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 19वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

की पुन्हा होणार नाही असंही नाही। हा जन्मरहित नित्य क्षयरहित अनादी आहे। शरीराचा नाश झाला असता तरी त्याचा नाश होत नाही। भगवंतांचं म्हणणं आपल्या सोप्या भाषेत करून आचार्य विनोबाजी म्हणतात, जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो दोघे न जाणती काही, न मारी न मरेची हा। आत्मा साक्षी अविनाशी आहे। एखाद्या पर्वतावर एखादा वृक्ष अंकुरला, फोफावला, नंतर दैववशात वादळात उन्मळून पडला किंवा कोणी तो सर्पणासाठी बांधकामासाठी तोडला तरी पर्वत तुटत नाही, तो त्या वृक्षाचा साक्षी आहे। तसा आत्मा साक्षी आहे। देहाचे धर्म त्याला स्पर्श करत नाहीत। देहात असून तो विदेही असतो, त्याला संसार बंधन नाही। नाथ भागवतात नाथांनी हेच कथन केलंय, द्रष्टा साक्षी देह मात्रासी, ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी, तो देही असोनी विदेहवासी, भवबंध त्यासी स्पर्शेना। तो साक्षी असतो, त्याला देहधर्म लागत नाही। तो देहात असून विदेही असतो, त्याला या संसाराचं बंधन लागत नाही। जसा सूर्य सर्व जगताच्या व्यवहाराला साक्षीभूत असतो, तसा आत्मा असतो। तो शुद्ध चैतन्यमय नित्य अक्षर अव्यय अक्षय अनादि निर्गुण निराकार असतो। त्याला मारलं जातं किंवा तो मारतो असं जे म्हणतात, त्यांना आत्मा हे काय ते कळलेलं नाही। पण मानवी शरीराला जे गुणधर्म आहेत, ते गुणधर्म माणूस या ब्रह्म्याला, परमात्मा वस्तूला, म्हणजेच आत्म्याला चिकटवायला पाहतो। देव नवसाला पावतो म्हणून त्याला लालूच दाखवली जाते। तो रागावेल असं म्हटलं जातं। त्याला वेगवेगळी रूपं दिली जातात, त्याला वस्त्र परिधान केली जातात। आपल्या मनात काय आहे ते आपण दृश्यात पाहत असतो, पण आत्म्याला त्याचं काहीही नाही। कारण देहधारी मनुष्य आणि आत्मा यात फरक आहे। भगवंत अर्जुनाला पुढे म्हणतात, ते ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात समजून घेऊया, तू धरुणी देहाभिमानाते, दिठी सुनी या शरीराते, मी मारिता हे मरते म्हण तू आहासी। मारणारा मी अर्जुन आणि मरणारे हे कौरव असा विचार देहाभिमान धरून करतो आहेस। आत्म्याच्या ठिकाणी द्वंद्व म्हणून काहीच नाही। जिथे द्वंद्व नाही तिथे सुखदुःखाचा वाराही स्पर्श करू शकत नाही। आगीला आग जाळू शकत नाही, लाटेनी समुद्र बुडवू शकत नाही, काजळाने अंधार काळा करू शकत नाही। त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठाई सुखदुःख नाही। मी म्हणजे देह ही मानसिकता, हा देहाचा अभिमान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आत्म्याचं वैशिष्ट्य समजणार नाही। अर्जुना, तू मारणारा नाहीस आणि ते मरणारे नाहीत, तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारीसी, तरी वधिता तू नव्हेची ते वध्य नव्हती। अर्जुन रणांगणात युद्धाला आलाय, तो त्याचं क्षात्र कर्म करण्यासाठी आलेला आहे, पण करता तो नाही, परमेश्वर आहे, याची जाणीव त्याला नाही। हे सारं गीताशास्त्र या सत्यावर आहे। आत्म्याचं ज्ञान होणं ही श्रद्धा झाली, पण देहाच्या सुखदुःखाशी आत्म्याला जोडणं ही अंधश्रद्धा झाली। वेदविनाशिनम नित्यम यम एन मजम व्ययम कथम स पुरुषः पार्थम कम घातयति हंतिकम। अरे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित आहे, नित्य क्षयरहित आहे असा जाणतो तो पुरुष त्याला मारणार तरी कसा आणि कोणाला मारण्यास प्रवृत्त करणार तरी कसा। न जन्म पावे न कदापि मृत्यू, होऊन मागे न पुढे न होय, आला न गेला स्थिर हा पुराण, मारोत देहास परी न मरेना। वैद्यकीय शास्त्रात एक ब्रीद वाक्य आहे, आय ट्रीट ही क्युअर्स। रुग्णांना औषध पाणी मी देतो, पण बरं करणारा तो म्हणजे परमात्मा आहे। नाहम करता हरिही करता ही वृत्ती असावी। परमात्मा म्हणजेच आत्मा, देहाला व्यापून उरणारा तो आत्मा, चराचराचं व्यापकत्व असणारा परमात्मा, ही विचारांची परिपक्वता सगळ्या ठिकाणी हवी। मनुष्य मी मी म्हणत देहवृत्तींनी सारं काही करत राहतो। देह तर त्यात नामधारी असतो, त्यातल्या शाश्वत तत्वाचं, त्या आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान होणं होय। हे ज्ञान घेतल्यावर कोणतंही ज्ञान घेण्याची जरुरी नाही। या ज्ञानापुढे तर्क थांबतो, विचार मागे राहतात। मग ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसे तिरी नाव न ढळे टेकली शांती, तैसी जाणीव तेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे, तर्कू आयणी नेघे आंगी जयाचा। या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये माऊली हेच सांगतात। समर्थांनीही म्हटलंय, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी।

आपण बृहदारण्यकोपनिषदात आपल्या पत्नीला मैत्री हिला ज्ञान देताना याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, हे मैत्री, आत्मा दर्शन करण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा, त्याचं श्रवण मनन करण्याचा, त्याचा निधिध्यास करण्याची गोष्ट आहे. त्याची अनुभूती घ्यायला हवी. केवळ ग्रंथोक्त पाठांतरित ज्ञान नको, त्याचा साक्षात्कार व्हायला हवा. गुरु किंवा शास्त्रातून त्याच्याबद्दल ऐकून ज्ञान मिळवायला हवं. असं हे आत्मतत्व जे तर्काच्या दृष्टीला अगोचर, ध्यान त्याला भेटायला उत्कंठित झालेलं असतं. साधनांनी न प्राप्त होणारं, मनाला दुर्लभ म्हणजेच अनंत असा पुराण पुरुषोत्तम. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला जीवनभर एकाच गोष्टीची भयानक भीती वाटत असते आणि ती गोष्ट म्हणजे मरण. पण ज्यांनी गीता वाचली, तिचा उपदेश मनात साठवला, त्यांना कळून येतं देह हा विनाशी आहे, त्यातलं अमरतत्व म्हणजे आत्मा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काही क्रांतिकारकांचं उदाहरण इथे आपण समजून घ्यायला हवं. एका हातात गीता घेऊन हसत मुखाने वंदे मातरम म्हणत फासावर जाणारे आपले क्रांतिकारक चाफेकर बंधू, मदनलाल धिंगरा, कान्हेरे, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अजून बरेच, जे देहवृत्तीने जगत होते त्यांना मरणाचं भय होतं. जे देहावर उदार होऊन देशासाठी आपलं प्राणार्पण करणारे होते त्यांना आत्म्याचं अमरत्व कळलेलं होतं. अशा क्रांतिकारकांचं मनोगत सांगणारी कविवर्य कुसुमाग्रजांची कविता म्हणते, भेटेन पुन्हा नऊ महिन्यांनी. ही सर्वश्रुत आहे. त्यात देहवृत्ती सोडून आत्म्याचं अमरत्व सांगून हाच आत्मा पुन्हा देशसेवेकरता नवीन देह घेऊन येईल असं म्हटलेलं आहे. इसवी सन पूर्व 400 त्या काळात ग्रीक देशात सॉक्रेटिस नावाचा मोठा तत्वज्ञ होऊन गेला. तो त्या काळी लोकांना गीतेतलं तत्वज्ञान सांगत असे. सद्गुण म्हणजे ज्ञान, दुर्गुण म्हणजे अज्ञान, त्याचे विचार त्यावेळी तरुणांना पटत. पण काही ग्रीक धर्ममातंडांनी आपल्या धर्माविरुद्ध बोलतो म्हणून त्याला कोर्टात खेचलं, त्याच्यावर खटला चालू केला. कोर्टात त्यावेळी 501 ज्युरी होते. त्यातल्या 280 जणांनी त्याला दोषी ठरवलं. बाकी 221 ज्युरींच्या मते तो निर्दोष होता. पण त्याला मृत्यूदंड देण्यात आला. विषारी पेला त्याच्याकडे दिला. त्याचं प्राशन केलं की त्याचा मृत्यू अटळ होता. बाकी सारी लोक रडायला लागली. पण सॉक्रेटिसने त्यांचं सांत्वन करताना सांगितलं, रडू नका, माझा देह जाईल पण माझा आत्मा अमर आहे. गीतेतलं हे आत्मज्ञान गेल्या 1000 वर्षापासून आहे. साऱ्या पाश्चात्य जगताने ते मान्य केलेलं आहे. ते शाश्वत आहे याची त्यांनाही खात्री पटलेली आहे. आपल्याही जीवनात तो बोध आत्मसात करून शाश्वत सुखाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेतला तर अत्यंत प्रभावी असा हा श्लोक जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. हा श्लोक म्हणजे आध्यात्मिक फिजिक्स आहे असं म्हणूया. आपल्या देहात आत्मारूपी ऊर्जा आहे. अशी ऊर्जा कधी निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. एका महासत्याचा उलगडा आपल्याला या श्लोकातून होतो. जोपर्यंत मनात सुखदुःख, यश अपयश, मानापमान किंवा अगदी अंतिम टोक मरण याची भीती आहे, तोपर्यंत आपल्या हातून मोठं कार्य घडू शकणार नाही. पण आपल्यात जो आत्मारूपी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे त्याच्याशी सूर जुळले तर आत्मविश्वास कमी होत नाही आणि आपलं मार्गक्रमण अविचल होऊ लागतं.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 19वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी.

निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजता आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
3: कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार.

0: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आझादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोड़कर एक भारत का आधुनिक स्वरूप गढ़ा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे, असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या

0: ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
4: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300+ खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे.

0: कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आता ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर ऐकू शकता जगात सर्वत्र। सकाळचे 7:30 वाजले आहेत।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका मराठी चित्रपटाबद्दल. हे गाणं ऐकल्यानंतर बघा बरं तुम्हाला हा चित्रपट आठवतोय का.

1954 साली प्रदर्शित झालेल्या ऊन पाऊस या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग. दी. माडगुळकर यांचं हे गीत. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राजा परांजपेंनी आणि कलाकार होते सुमती गुप्ते, राजा परांजपे, गजानन जहागीरदार, धुमाळ आणि बेबी कला. मंडळी, या चित्रपटाची कथा ग. दी. माडगुळकर यांची होती. एक आदर्श शिक्षक आणि त्यांची पत्नी यांच्या आयुष्याची ही गोष्ट. चार मुलांना कष्टाने वाढवून, कर्ज काढून, त्यांच्यावर

0: संस्कार करून त्यांना मोठं करतात, त्यांची स्वप्न पूर्ण करायला मदत करतात. पण मोठं झाल्यानंतर मात्र मुलं त्यांना आदराने वागवत नाहीत. त्यांना सांभाळणं म्हणजे ओझच अशी भावना मुलांच्या मनात असते आणि म्हणूनच हे आई वडील त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी प्रयत्न करतात, संघर्ष करतात. हे ऐकून तुम्हाला अजून एक चित्रपट आठवला असेल ना, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा बागबान. अजून असाच एक चित्रपट म्हणजे अवतार. मंडळी, ऊन पाऊस या चित्रपटाबद्दलची अजून थोडी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या ऊन पाऊस चित्रपटाच्या कथेचं वैशिष्ट्य हेच की त्या काळात जेव्हा वृद्धाश्रमाची संकल्पनाही अस्तित्वात नव्हती, अशा वेळी वृद्ध आई वडिलांच्या संघर्षाची, त्यांच्या भावनांची कथा काळाच्या पुढे जाऊन मांडणं. या चित्रपटामध्ये बापू मास्तर आणि त्यांची पत्नी काशी फोनवरती बोलतानाचा एक प्रसंग आहे बरं का, आणि तो अगदी तसाच्या तसा बागबानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मंडळी, चित्रपटांमधले विषय जरी तेच तेच असले तरी त्याची मांडणी, त्यातून दिला जाणारा नवीन विचार, कधी लेखकाचा दृष्टिकोन, कधी दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, तर कधी प्रेक्षकांचा दृष्टिकोन, यावर कलाकृती पूर्णपणे वेगवेगळी ठरते. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काम करतो तो कॅमेरा. अजून एक गंमत सांगते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री सुमती गुप्ते जोगळेकर, वसंत जोगळेकर, बाळ जोगळेकर आणि ग दी माडगुळकर यांचं व्याही म्हणून नातं जोडलं जाईल असं कदाचित त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण कालांतरानं बाळ जोगळेकर यांचे चिरंजीव किशोर जोगळेकर आणि गदिमांची सर्वात धाकटी कन्या शुभदा माडगुळकर यांचा विवाह झाला आणि जोगळेकर माडगुळकर कुटुंबांचे नातेसंबंध कायम दृढ झाले. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आणि जाता जाता ऐकूयात ऊन पाऊस या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग दी माडगुळकर यांचं हे गाणं.

0: टप करती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मे ला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:40 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ।
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661-96-72।
6: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर चारुता।
7: नमस्कार।
6: मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिची आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे बाळ होण्यासाठीच, तर तिच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की या ट्रीटमेंटमध्ये, IVF ट्रीटमेंटमध्ये खास करून काही इंजेक्शन दिले जातात, तर त्या इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट होतात का, नंतर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात का, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: माझं असं पर्सनल मत आहे की आयुष्य आपलं हे नेहमी समतोलावर आपण करत असतो। कोणतीही गोष्ट अति जास्त किंवा अति कमी ही नेहमी त्रासदायक असते आणि हे सेम प्रिन्सिपल्स IVF इंजेक्शन बद्दलच सुद्धा असतं। सो बेसिकली पेशंटचं वय काय, पेशंटचं AMH काय आहे, सोनोग्राफी मध्ये किती बीज दिसतात आहेत, आतापर्यंतची ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस काय आणि आपण IVF का करतोय आणि याच्यात सोबत वजन किती आहे, ह्या सगळ्याच्यावरनं इंजेक्शनचा डोस डिसाईड केला जातो। आता हे इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोनचे असतात, हे तेच हॉर्मोन असतात जे आपल्या शरीरामध्ये मूळतः असतात। ते नॅचरली शरीरामध्ये दर महिन्याला 1 किंवा जास्तीत जास्त 2 बीज तयार करतात, पण ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बीज तयार करायची आहेत, त्यामुळे शरीरात ज्या प्रमाणामध्ये ते हॉर्मोन्स आहे ते बीज जास्त प्रमाणात तयार करायला पुरेसे नाही, म्हणून हे इंजेक्शन्स बाहेरनं दिली जातात। आता जर आपण डोस नीट कॅल्क्युलेट करून प्रत्येक पेशंटला तिच्यासाठी योग्य असा डोस दिला, मध्ये मध्ये सोनोग्राफी करून दिलेल्या इंजेक्शनला पेशंटच्या शरीराचा कसा प्रतिसाद येतो आहे हे बघितलं, तर त्या इंजेक्शन्सचा पेशंटला साईड इफेक्ट होत नाही।
6: अच्छा।
7: आणि त्याच्याच जोडीला लिक्विड इनटेक काय असला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन्स पाळली पाहिजे, हे सगळं जर आपण सांगितलं तर ऍब्सोल्युटली पेशंटला काहीही त्रास न होता, तर कुठल्याच इंजेक्शनचा कुठल्याच पेशंटला काहीही त्रास होत नाही।
6: अच्छा, याबद्दल अजूनही बोलूयात, त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ। संपर्क 8661-96-67-67-2, 8661-96-67-67-2, 8669167672। डॉक्टर चारुता, मग ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये अशी भीती असते ट्रीटमेंट बद्दलची, इंजेक्शन बद्दलची, त्यांना तुम्ही काय सांगाल?
7: भीतीला एकच उत्तर असतं की त्याविषयीचं ज्ञान मिळवणं, विषयीच्या सगळ्या शंका दूर करणं। त्यामुळे IVF डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतात तेव्हा घाबरून न जाता IVF म्हणजे नेमकं काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या, तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा आणि त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समजून घ्या आणि सकारात्मक विचारांनी त्या ट्रीटमेंटला पुढे जा। या प्रत्येक गोष्टी

0: आयव्हीएफचा सक्सेस काही काही काही काही टक्क्यांनी वाढवत जाते.
1: म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्व निवारणासाठीच्या योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:45 झाली आहेत.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: एवल्या एवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: संजाली आणि अभेद यांच्या स्वरात आता आपण ऐकणार आहोत प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत मीना खडीकर.

0: जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: यानंतर आपण ऐकणार आहोत दोन प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला पीएनजी हिरा आहे सर्वांसाठी आणि त्यानंतर क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाची अर्थव्यवस्था स्थिर व्हायला लागली, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या 2 दशकातच इथल्या लोकांचं जीवनमान उंचवायला सुरुवात झाली. जास्तीत जास्त रोजगार लोकांना मिळायला लागले आणि समृद्धी खूपशा प्रमाणात मध्यम वर्गाकडे पोहोचली. लोक मोठ्या प्रमाणात जीवनमान सुखी करणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला लागले. मग ते झाल्यावर घरोघरी सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे आणि इतर रत्नांची सुद्धा खरेदी व्हायला लागली. आता तर हिऱ्याचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि आपल्या सर्वांना हिऱ्यांच्या दागिन्यांची ओळख व्हावी म्हणून सादर करत आहोत एक मालिका हिरा आहे सर्वांसाठी. पीएनजीएस रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आज आपण स्टुडिओमध्ये मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
3: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला जातात तेव्हा खरं तर ग्राहकांच्या हेच लक्षात येत नाही की हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात.
5: हिऱ्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये हिरा हा एक घटक आहे, कारण दागिना घडवायचं म्हटलं तर आपण हिरा डायरेक्टली काही अंगाला चिकटवू शकत नाही किंवा तो कुठेतरी इलॅस्टिकमध्ये वगैरे लावून वापरू शकत नाही. तो सोन्यामध्ये प्लॅटिनममध्ये मढवलेला असतो, म्हणजे आपण त्याला स्टडेड म्हणतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारे स्टड करणं, त्याच्यात डिझाईन क्रिएट करणं, याच्यातून दागिने घडतात. आणि भारतीयांना जे हिऱ्याच्या दागिन्यांची आवड आहे ती डिझाईन सकट आहे, म्हणजे एक सिंगल खडा बसवलाय आणि तो घातलाय असं नसतं. अनेक छोटे छोटे हिरे एकत्रितपणे डिझाईन केले जातात, त्यातून पानं फुलं असेल, पक्षी असतील, निसर्गातल्या काही छटा असतील, तर त्या मढवल्या जातात त्याच्यामध्ये. ते वेगवेगळ्या आकाराचे हिरे असतात, त्या आकारानुसार त्याच्या किमती ठरत असतात. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्याच्यात सोनं किंवा प्लॅटिनम वापरलं जातं. तर सोन्याच्या प्लॅटिनमच्या किमती या धातूवर आहेत. जसं आता सोन्याची किंमत आपण विचार केला तर 18 कॅरेटची किंमत म्हणजे साधारणपणे 75% 24 कॅरेटच्या किमतीच्या. मग जर 24 कॅरेटची किंमत 120,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर त्याच्या 75% म्हणजे साधारणपणे 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ही 18 कॅरेटची किंमत असेल. तर ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं किती त्यात लागलंय, हिरे किती किती साईजचे कशा प्रकारचे लागलेत, कारण त्याच्यामध्ये कट, क्लॅरिटी आणि साईज याच्यावरती प्रत्येक हिऱ्याची किंमत ठरते. म्हणजे 1 कॅरेटचा समजा तुम्ही हिरा घेतला मोठा एखादा अंगठीत बसवायला, तर तो डी कलरचा चांगल्या कटचा चांगल्या क्लॅरिटीचा असेल तर त्याची किंमत वेगळी असेल. पण कॅरेट वाईज सेमच, पण तो कुठेतरी जी एच कलरचा असेल तर त्या दोनच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. एवढंच नाही, 1-1 सेंटचे 100 हिरे एकत्र केले तर ते 1 कॅरेटच होतात. पण 1 कॅरेटचा 1 हिरा घेतला तर त्याची किंमत आणि 1-1 कॅरेटचे 100 हिरे म्हणून त्याला म्हटलेलं 1 कॅरेट, तर त्या 1 कॅरेट 100 खड्यांची किंमत आणि 1 सिंगल 1 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत ह्याच्यातही जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे हिऱ्याच्या दागिन्यांच्या ज्या किमती ठरतात त्या त्याच्यामध्ये मढवलेले हिरे कुठले आहेत, त्याचा रंग काय आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याचे कट्स काय आहेत, ते काय साईजचे आहेत आणि त्याच्याबरोबर वापरलेले गेलेले जे धातू आहेत प्लॅटिनम असेल किंवा सोनं असेल तर ते किती वजनाचे वापरले गेलेत. आणि याच्यामध्ये तिसरा जो भाग येतो मेकिंग चार्ज. साधारण प्लेन गोल्ड ज्वेलरीचे जे काही मेकिंग चार्ज असतात ते साधारण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये जास्त असतात. त्यामुळे किंमत 3 गोष्टींवरती ठरते, एक तर हिरा आणि मग हिऱ्यामध्ये कट, कलर, क्लॅरिटी आणि साईज, दुसरं धातू प्लॅटिनम का सोनं आणि तो किती प्युरिटीचं, त्यानुसार सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या किमती तर सर्व जगच जाहीर.

0: असतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेकिंग चार्ज. त्यामुळे किंमत ठरताना तीन गोष्टी असतात. हिऱ्याचा दागिना म्हणजे फक्त हिऱ्याची किंमत नसते.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात याची माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: रजिस्टर्ड क्रिसेंट म्युचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट योर लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आजचा जो विषय आहे त्यावर आपण याआधी सुद्धा बोललेलो आहोत, पण आज पुन्हा एकदा तो विषय बोलायचा आहे, कारण ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इन्व्हेस्टरची मानसिकता. कुठलीही परिस्थिती असू दे, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असू दे, तणावाची परिस्थिती असू दे, मार्केट खूप अप होऊ दे किंवा खूप डाऊन होऊ दे, द्विधा मनस्थितीही होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: सो गुंतवणूकदारांच्या वर्तणुकीवर म्हणजे इन्व्हेस्टर बिहेव्हिअर म्हणजे वेगवेगळे मुद्दे येतात. त्यातला पहिला मुद्दा आहे हर्ड मेंटॅलिटी. जेव्हा मित्र किंवा नातेवाईक एखाद्या स्टॉकमध्ये पैसे कमवतात तेव्हा आपणही विचार न करता तिथेच गुंतवणूक करतो. सो ही झाली हर्ड मेंटॅलिटी. लॉस एव्हर्जन, नुकसानाची भीती. नफ्यापेक्षा नुकसानाचेच दुःख जास्त होते, त्यामुळे अनेक जण तोट्यात असलेले शेअर्स कधीतरी वाढतील या आशेनं धरून ठेवतात. फोमो, संधी हुकण्याची भीती. मुद्दा काय बघा, बाजारात तेजी असताना मी मागे राहीन की काय ह्या भीतीने महागड्या किमतीत गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. शिस्तबद्ध गुंतवणूक SIP यावरचे उत्तम उपाय आहेत. अँकरिंग बायस, भूतकाळातल्या किमतीला चिटकून राहणं, म्हणजे शेअर्सची किंमत पूर्वी 500 होती आणि आता तो 300 ला मिळत आहे म्हणून तो स्वस्त वाटायला सुरुवात होते. फंडांची परिस्थिती काय किंवा त्या कंपनीची परिस्थिती काय याचा कुठेही सारासार विचार न करता. सो ह्याच्यात काय मुद्दा महत्वाचा आहे, काय लक्षात घेतलं पाहिजे, जसं तुम्ही म्हणालात, सध्याची परिस्थिती आणि भविष्यातल्या संधी बघून आपल्याला निर्णय घ्यायचा, केवळ जुन्या किमतीकडे बघून नाही. सो एकंदरीतच जेव्हा इन्व्हेस्टर बिहेव्हिअरचा विचार होतो तेव्हा ओव्हर मॉनिटरिंग टाळा, रोजच्या रोज बघून गुंतवणूक करणं टाळा, शांतपणे विचार करून पेशंटली लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला पेशंट इन्व्हेस्टर म्हणून तयार करा आणि प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टर म्हणून पुढे या. इन्व्हेस्टरचं बिहेव्हिअर कंट्रोल ठेवणं हे त्या इन्व्हेस्टरच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. त्या मानसिकतेवर जर विजय मिळवला तर यश जीवनात जसं प्राप्त होतं तसंच मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून आपण तयार झालो तर यश प्राप्त करणं, योग्य गुंतवणूकदार म्हणून यश प्राप्त करणं हे नक्की आणि सहज शक्य आहे.
1: वा, या सल्ल्याबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. असा सल्ला ऐकूयात उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8 वाजले आहेत, ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्याशी भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन भेटीवर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल याबाबत माहिती दिली. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची चीनला होणारी ही पहिलीच भेट आहे. आसाममध्ये हिमंत बिस्व सर्मा आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथं खानपारा इथल्या मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून विविध उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा प्रधान यांनी यावेळी केली. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 42 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:03 होत आहेत, आता ऐकूया.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
10: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
2: श्रोतेहो नमस्कार, कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातल्या या भोपाळीनं.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरातली ही भूपाळी.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते आणि हो, गवर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
4: संपर्क 0202435 15 35।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क.

0: करा 8888942222.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: भावगीतांच्या आणि भक्तिगीतांच्या प्रांतात महाराष्ट्रभरात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार गोविंद पोळे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत गायलेला पंत महाराज बाळेकुंद्री यांचा हा अभंग आता ऐकूया.

0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका।
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध।
0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
1: संपर्क 0202-24-35-15-35।

0: हेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गोविंद पोळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विष्णुदास नामा यांची गवळण.

0: गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेली आणि सहकारांसमवेत गायलेली ही होती विष्णुदास नामा यांची गवळण.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: काय रे, बस्ता कुठे बांधला?
4: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
3: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
4: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
5: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
6: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
7: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
6: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे. इथे
7: संपर्क 0202-24-35-15-35.
8: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
9: एनडीए मध्ये जायचंय?
10: 11वी पासूनच तयारीला लागा.
9: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850-88-0058.
10: फोन नंबर पुन्हा एकदा 9850-88-0058.
0: अलौकिक भक्ती आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या निवृत्तीनाथ ज्ञानदेव आणि सोपानदेव यांची विलक्षण ज्ञानी चितकला भगिनी संत मुक्ताबाई यांची आज पुण्यतिथी. ज्ञानेश्वर महाराजांची समजूत घालताना मुक्ताबाईंनी लिहिलेला ताटीचा अभंग आता आपण ऐकूया.

0: हा होता प्रसाद सावकार यांनी गायलेला संत मुक्ताबाईंचा अभंग.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आता ऐकूया गंगाधर कुमठेकर यांची गीतरचना समूह स्वरात.

0: या समूह गीताबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:30 आणि 12 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
4: सांग मावशी।
2: अरे चार चार आकडी आहे।
4: अगं तू सांग मावशी।
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
4: 13111।
2: करेक्ट। अरे हेच तर जुळत नव्हतं। हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं सक्सेस अबॅकस मुळे।
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11।
6: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? कडक वाचल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण। म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त

0: मुक्काम लहान थोर सर्वांसाठी अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
1: जबुर्जा आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे.
2: श्रोते हो कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. गदिमा मराठी माणसाच्या मनात ही तीन अक्षरं कायमच घर करून राहिली आहेत. प्रतिभावंत साहित्यिक कलाकार ही त्यांची ओळख तर आहेच पण सर्वांना ते आपले आपल्या घरातले वडीलधारी माणसं माणूस असं वाटतं आणि म्हणूनच त्यांची गाणी आपण रोज ऐकतो. गदिमा सुधीर फडके आणि आशा भोसले हे एक अतिउत्कृष्ट असं त्रिदल. त्यांनी अतिशय कर्णमधूर गाणी आपल्याला दिली पण त्याखेरीज गदिमांच्या अनेक गाण्यांना इतर वेगवेगळ्या संगीतकारांनीही चाली दिल्या. अनेक गायकांनी ती गाऊन आपल्याला अतिशय आनंद दिला. आजच्या कार्यक्रमात अशाच वेगळ्या संगीतकारांची वेगळ्या गायकांनी गायलेली गदिमांची गाणी. सुरुवातीचं हे गीत व्ही डी अंभईकर यांनी स्वरबद्ध केलं आहे. स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही, आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते, आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल, प्रत्येक नाटकाला जाल।
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: संध्या

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: गदिमांनी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, अगदी अभिनयसुद्धा केला. त्यांची काव्यनिर्मिती तर विपुल आहेच. चित्रपटांखेरीज अनेक भावगीतं, भक्तिगीतं त्यांनी लिहिली. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या भावगीतांचा आनंद आपण घेतो आहोत. आद्य भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी गदिमांची गाणी स्वतःही गायली आणि स्वरबद्ध करून इतर गायकांकडूनही गाऊन घेतली. त्यातलंच एक गाणं आता ऐकवित आहे. स्वर आहे गोविंद कुरवाळीकर यांचा.

भावगीत, भाव प्रदर्शित करतं ते भावगीत. हजारो शब्दातून अनेक तास बोलूनही जी भावना व्यक्त करता येणार नाही ती एका 3-4 मिनिटाच्या भावगीतातून सहज व्यक्त होते. भावगीत म्हणजे एक कथा, एक कहाणीच असते. गदिमांच्या चित्रदर्शी लेखणीतून अशी कितीतरी भावगीतं आपलं भावविश्व समृद्ध करून गेली आहेत. त्यांची अजोड प्रतिभा, अप्रतिम प्रतीकं यामुळे त्यांची गाणी आशयघन, अर्थपूर्ण होतात आणि सहज सोप्या शब्दरचनेमुळे ती बोजड वाटत नाहीत. आपल्या रोजच्या जीवनातली प्रतीकं ते इतके सहज वापरतात की त्यांचे शब्द आपल्या ओठी सहजच बसतात. आता हेच गाणं पहा ना. प्रभाकर जोगांनी स्वरबद्ध केलेलं मालती पांडे यांचं हे गीत पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आहोत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्हीव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: मी खरं काही चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
2: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087 8087 97।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: गदिमांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी शाहिरी कवनं, पोवाडे लिहिले, जनजागृती केली. आकाशवाणीसाठीही कितीतरी स्फूर्तीगीतं त्यांनी रचली. आकाशवाणी गायकवृंदाकडून संगीतकार मधुकर गोळवलकर यांनी ती गाऊन घेतली. आजही ही गीतं आपल्या मनात देशभक्ती जागवतात.

0: या समूह गीताबरोबरच आजचा द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं काल जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातल्या न्यायालयांसाठी एक खटला एक डेटा प्रणालीची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातल्या सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणाची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डेटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबॉट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याचं प्रभावी व्यवस्थापन करणं आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले. या काल मुंबईमध्ये याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. भूजल पातळीत वाढ, पाणी साठवण क्षमता वाढ, कालव्यांची दुरुस्ती आदी मुद्द्यांचा आढावा घेऊन त्यांनी आवश्यक सूचना केल्या. जनगणनेच्या अनुषंगानं सध्या सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत राज्यातलं पहिलं महसुली गाव म्हणून

प्रथम क्रमांक पटकावला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल रायगड जिल्ह्यातल्या रोहा इथं सुमारे 15 कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. स्थानिक पातळीवरच्या पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती यावर विशेष लक्ष देण्यात येईल असं पवार यांनी यावेळी सांगितलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून.

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:03 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. पंढरपूर अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पांडुरंगाचं हे तीर्थक्षेत्र. अशा या पांडुरंगाला आपल्या भक्तीचा वेढा घालणारं एक सामान्य कुटुंब जवळच्याच मंगळवेढ्यात राहत होतं. पत्नी सोयराबाई, बहीण निर्मला, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा आणि स्वतः सुखोबा असं अवघं कुटुंबच भगवंताच्या भक्तीत रंगून गेलं होतं. आजच्या लेखणी कार्यक्रमात आपण घेणार आहोत संत चोखामेळा यांच्या लेखणीचा परामर्श. त्यांचे अभंग भक्तिरसानं भरलेले, भावनेनी ओथंबलेले आणि विद्वत्तेनी नटलेले होते. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तटी त्यांना ते सुख गवसलं होतं.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
6: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
7: अलो मम्मा.
6: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
7: सांग मावशी.
5: अरे, 4-4 आकडी आहे.
7: अगं तू सांग मावशी.
5: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
7: 13111.
5: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
6: मग
5: हे पण कसं आलं तुला?
6: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
5: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
8: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88856500011.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: खरं तर चोखोबांच्या नावातच सात्विक निखालस अशी शुद्धता आहे. त्यांची भक्ती त्यांच्या नावाप्रमाणेच चोख आहे. ते किती सहज जगण्यातलं तत्वज्ञान सांगतात पहा. ते म्हणतात, उसळ डोंगा परी रस नोहे डोंगा, काय फुललासी वरली या रंगा. रूपावरून कोणाचीही परीक्षा करू नये तर त्याचे गुण जाणावेत हे इतक्या सहज त्यांनी सांगणारे चोखोबा स्वतःकडेही नम्रता घेतात. ते म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. लौकिक अर्थानं उपेक्षित पण भक्तिनिष्ठेच्या बळावर त्यांनी भगवंतालाही आपलंसं केलं. सामाजिक उतरंडीवर अगदी खालच्या स्तरात त्यांचा जन्म झाला, पण भक्ती आणि ज्ञानाच्या जोरावर ते विठ्ठलासहित सर्वांनाच प्रिय झाले.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे, डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.

संत चोखोबांनी 350 अभंग केले. काही नाममहात्म्य सांगणारे, काही पंढरीचा विठोबाचा महिमा वर्णन करणारे, तर काही संतांचं गुणगान करणारे आहेत. चोखोबांची असीम भक्ती, गाढ धर्मनिरपेक्षता, समतेवर आधारित तत्वज्ञान आणि स्वकर्तव्याची जाणीव यांचं सुंदर चित्रण त्यांच्या अभंगातून दिसतं. त्यांचे अभंग म्हणजे त्यांच्या निर्मळ मनाचा आरसा आहेत. सकल संतांचं श्रेष्ठत्व ते आपल्या अभंगातून प्रकट करतात. स्वतःकडे कमीपणा घेऊन संतांकडे ते ज्ञानाचा जोहार मागतात. जोहार मायबाप जोहार, बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, असं ते संतांकडे मागणं मागतात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर।

0: ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29-100.
2: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम, अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
6: जपूरजा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
7: महाद्वारी चोखा मेळा विठ्ठल पाहत असे डोळा, अशा चोखोबांचा अंत आपल्याला हेलावून टाकतो. गावची वेज बांधताना अचानक भिंत कोसळून त्याखाली ते गाडले गेले. तो दिवस होता वैशाख कृष्ण पंचमी आणि तारीख होती 9 मे 1338. आज या घटनेला 687 वर्ष पूर्ण झाली. त्यांचे मेहुणे बंका यांनी लिहिलं आहे, कुसुवाखाली भक्ती गडप झाली, चोखा प्रेमाची माऊली, चोखा कृपेची सावली, चोखा मनाचे मोहन, बंका घाली लोटांगणं.

विठ्ठल गजने विठ्ठल विठ्ठल गजने विठ्ठल विठ्ठल गजने विठ्ठल विठ्ठल गजने विठ्ठल विठ्ठल गजने अवधि मधुमनि पंडने अवधि मधुमनि पंडने।

0: अपार वैष्णव ते जान, अपार वैष्णव ते जान, हरि कीर्तना की दादी, हरि कीर्तना की दादी, तेथे चोखा घाले मेथे, तेथे चोखा घाले मेथे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल गजनी।
1: संत चोखामेळांच्या या अपूर्व भक्तीला अभिवादन करून मी आजचा कार्यक्रम समाप्त करीत आहे।
2: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे। किडनी तुमची, काळजी आमची।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आता प्रसारित करीत आहोत
3: पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।

पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या नाट्यगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल नाटकातली नांदी.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजरमुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: है तार टेली लॉ के ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: पोलीस?
4: मिस सीमा?
3: हो, बोलते।
4: लगेच पोलीस स्टेशनला या। थांबा, नाहीतर घरी येऊ। हा,
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल।
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
4: अरे,
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
5: हॅलो मम्मा।
3: हाय।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा।
8: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश।
9: अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है, अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए।
8: NCPCR आयोजित कर रहा है परीक्षा पर्व, जिसके लाइव सेशन के दौरान आप परीक्षा से संबंधित प्रश्न एक्सपर्ट से पूछ सकते हैं, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्र नाटकातलं पद सुहासिनी मुळगावकर यांच्या स्वरात.

0: अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्र नाटकातलं हे पद गायलं होतं सुहासिनी मुळगावकर यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जाडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.

0: कालची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळी.

0: भारत का गम एक्सपर्ट
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ
2: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
3: आता आपण ऐकणार आहोत विद्याधर गोखले यांचं पद। नाटक आहे मेघमल्हार आणि ईश्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा।

0: या पदाबरोबरच आजचा पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: टपट टपट सरती सुनी टपट टपट टपट टपट।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर ऐकू शकता जगात सर्वत्र. 9:58 होत आहेत, जाणून घेऊया ठळक बातम्या काही क्षणातच.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्याच्या परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क विभागामार्फत विविध आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना आणि उद्योग संस्थांशी सातत्यानं संपर्क ठेवून महाराष्ट्रासाठी नव्या गुंतवणूक संधी शोधल्या जात आहेत. याच अनुषंगानं केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मुंबईत हिरे आणि दागिने निर्यात प्रोत्साहन महामंडळामार्फत प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचं विशेष दालन उभारण्यात आलं असून त्यात राज्यातील सांस्कृतिक, कृषी, हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनं मांडण्यात आली आहेत. या उत्पादनांचं जागतिक प्रतिनिधींसमोर सादरीकरण करून त्यांना आंतरराष्ट्रीय निर्यात आणि गुंतवणुकीशी जोडणं हा या दालनाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील सर्व बसेस 2035 पर्यंत ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं राज्य शासनाचं उद्दिष्ट असून त्यादृष्टीनं वेगानं प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगानं आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात PPP तत्वावर राज्यभरात किमान 200 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील एकल महिलांच्या विविध प्रश्नांचा सर्वंकष विचार करून प्रभावी धोरण तयार करण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण करणं आवश्यक असून सध्या उपलब्ध असलेल्या सर्वेक्षणांचा उपयोगही त्या धोरण निर्मितीसाठी करण्यात यावा असे निर्देश महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले. राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत एकल महिला धोरणासंदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. IPL क्रिकेट स्पर्धेत काल धरमशाला इथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं पंजाब किंग्स संघावर 3 गडी राखून मात केली. आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना रंगणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 10:01 होत आहे. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला लंडन जॉईंट क्लिनिक द्वारा प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट क्लिनिक.
8: श्रोत्यांनो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक

0: तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमच्याकडे येणारे बरेचसे पेशंट्स आहेत वेगवेगळ्या तक्रारी घेऊन, त्याबद्दल आपण बघतोय. हे जे पेशंट आहेत यांचं 49व्या वर्षी यांची एक नी रिप्लेसमेंट झाली होती, त्यानंतर 12 वर्षांनी त्यांच्या दुसऱ्या गुडघ्याला पण वेदना सुरू झाल्या. ती आधीची जी सर्जरी होती ही नॉन रोबोटिक होती, तर यांना नंतर रोबोटिक सुचवली होती. आजकाल सगळेजण असं प्रेफर करतात, तर ही केस आणि याबद्दल सांगा ना.
1: आता हा जो पर्टिक्युलर पेशंट होता हा खूप हाय लेवल हॉकी खेळायचा.
0: ओके.
1: त्याच्यामुळे त्याला सतत इजा होत गेला तरुणपणी, त्यामुळे त्याचा डावा गुडघा खूप लवकर झिजला आणि त्यामुळे आम्हाला नाईलाजानं 49व्या वर्षी जॉईंट रिप्लेसमेंट करावा लागलं.
0: बरं.
1: त्यातनं त्याची पूर्ण रिकव्हरी झाली आणि तो त्याच्या व्यवसायामध्ये व्यस्त झाला. 12 वर्षानंतर त्याचा दुसरा गुडघा दुखायला लागला, उजवा गुडघा.
0: ओके.
1: त्यावेळेस तो आला, त्यावेळेस रोबोटिक आलेलं होतं, तर त्याला आम्ही सुचवलं होते, तर त्याचा उजवा गुडघा आम्ही रोबोटिक पद्धतीने बदलला.
0: अच्छा.
1: हा पेशंट दुसऱ्या दिवशी चालला, तिसऱ्या दिवशी घरी गेला, 2 आठवड्यात तरातरा ओपीडीमध्ये चालत आला, अगदी मांडी घालून देखील बसला. त्याला तेव्हा विचारलं की आम्ही काय फरक वाटतोय, तर म्हणतो सर ये साईड अच्छा लग रहा है. तर त्याची रिकव्हरी फार पटकन झाली.
0: ओके.
1: आणि त्यामुळे आम्ही पेशंटला चॉईस देत असतो, रोबोटिक केलं तर तुमचे वेदना कमी राहतात, रक्तस्राव कमी असतो, रिकव्हरी फास्ट होते आणि हॉस्पिटलमधनं तुम्ही लवकर घरी जाऊ शकता.
0: अच्छा. याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. सर तुम्ही जसं सांगताय या केसमध्ये की आता हे प्लेयरच होते, सो त्यांची थोडी आधी झाली झीज गुडघ्याची, आता त्यांनी तेव्हा नॉन रोबोटिक केली, आता रोबोटिक आलेला आहे, तर ह्याच्यामुळे पेशंटना होणारे फायदे आणि या केसबद्दल.
1: तर बऱ्याच वेळा काय होतं ना, पेशंट आमच्याकडे येतो आर्थरायटिसचा, तर त्याने बरंच संशोधन केलेलं असतं सोशल मीडिया इतर ठिकाणी आणि रोबोटिक बद्दल खूप माहिती विचारतात.
0: आजकाल हा ट्रेंडच झाला आहे,
1: ट्रेंडच झालेला आहे. तर पेशंटला आम्ही काउन्सिलिंग करतो.
0: ओके.
1: की रोबोटिक करायचा असेल तर आम्ही काय तंत्रज्ञान वापरतो ते सांगतो त्याला.
0: ओके.
1: इम्प्लांट बसवताना अॅक्युरसी असते आणि चिरफाड कमी असते, रिकव्हरी फास्ट होते.
0: बरोबर.
1: अॅक्युरसी असल्यामुळे पेशंटचा सांधा त्याला नैसर्गिक वाटतो आणि त्यांची रिकव्हरी फास्ट होते, म्हणून आम्ही पेशंटला आता रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा पर्याय प्रामुख्याने सुचवतो.
0: आता या रोबोटिक सर्जरी मध्ये हॉस्पिटलाइज्ड ऍक्च्युअल किती दिवस व्हावं लागतं त्याबद्दलही सांगा.
1: अगदी 2 ते 3 दिवस फक्त.
0: ओके.
1: तुम्ही युनिलॅटरल करा किंवा एक साइड किंवा 2 साइड, तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो.
0: अच्छा. म्हणजे क्विक होणारी, कमी वेदना देणारी अशी ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी असते.
1: आपण सर्जरी कुठली केली गुडघ्याची तरी एक्सरसाइज करणं फार गरजेचं असतं.
0: ओके.
1: रोबोटिक पद्धत केलेला पेशंट हा लवकर मांडी घालू शकतो, लवकर जिने चढू शकतो, कारण त्याला ते सगळी नैसर्गिक वाटतं त्याचा रिप्लेसमेंट, त्यामुळे त्यांची रिकव्हरी डेफिनेटली लवकर होते इतरांच्या पेक्षा. आणि पहिल्या 2 वर्षाचे रिझल्ट सुपिरियर आढळून आलेले आहेत. रोबोटिक पेशंटचं आढळून एक आढळून आलेलं आहे की त्यांची रिकव्हरी फास्ट असल्यामुळे हे पेशंट अगदी महिन्याभरात कार चालवू शकतात.
0: ओके.
1: आणि 2 महिन्यात 2 व्हीलर देखील चालवू शकतात.
0: नक्कीच. सर ह्या केसबद्दल तुम्ही सांगितलं त्यासाठी धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप

0: विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण असं नेहमी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट ही फक्त एका व्यक्तीची नसते तर ती संपूर्ण कुटुंबाची असते. मग इन्व्हेस्टमेंट करताना जे काही चर्चा करणं गरजेचं असतं तर ती सुद्धा कुटुंबानी केली पाहिजे का? कुटुंबानी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल आज आपण बोलूयात.
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, कुटुंबाने चर्चा केली पाहिजे का? तर या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली हो असं आहे. आपण थोडंसं भूतकाळात पास्ट मध्ये जर गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की एकत्र कुटुंब पद्धती आपल्याकडे होती, ज्याच्यात मल्टिपल इन्कम्स होते, म्हणजे आई वडील दोन मुलं किंवा बहिणी, वेगवेगळी लोक उद्योगधंद्याला जायची किंवा नोकरीतून पैसे कमवून आणायची. एकट्या व्यक्तीवर, एकट्या पुरुषावर किंवा एकट्या स्त्रीवर ती जबाबदारी नव्हती. त्याचबरोबर खर्चही विभागला जायचा, म्हणजे फक्त इन्कमच मल्टिपल नव्हते तर खर्चही विभागला जायचा. त्यामुळे कोणा एकावर खूप मोठं बर्डन यायचं नाही. आणि हे सगळं करताना तरतुदी, म्हणजे फायनान्शियल गोल्स साठीच्या तरतुदी, मग मुलांची शिक्षण असतील, त्यानंतर मुलांची लग्न असतील किंवा जागतिक टूर असेल, फिरायला जाणं असेल, ओके, असे कुठलेही खर्च देखील विभागले जायचे. आणि मग खूप तेढा तिरपीट व्हायची नाही. वर्सेस आत्ताची परिस्थिती काय की आपण न्यूक्लिअर फॅमिलीत राहतो, इन्कम हे एक किंवा दोन जणांचंच आहे, म्हणजे आई बाबाच काम करतायत किंवा एकटा पुरुष काम करतोय, एकटी स्त्री काम करते. आणि मग यामुळे काय होत आहे की स्ट्रेस निर्माण होत आहे, एकट्यावर ती पूर्ण जबाबदारी येते. सो हे जेव्हा घडतंय ना, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न बदलले आहेत, इन्व्हेस्टमेंटची स्टाईल बदललेली आहे, खर्च वाढत गेले, त्यानुसार इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे देखील गरजेचं आहे. मग ही इन्व्हेस्टमेंट करताना आपण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून जर घेतलं तर त्या इन्व्हेस्टमेंटचा एक तर आनंद पण द्विगुणित होतो आणि ऍट दी सेम टाइम त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान त्याच्यात मिळतं. जेव्हा योगदान मिळतं असं म्हणतोय तर घरातलं लहान मूल असेल, त्याला जर हळूहळू बाळ कडू दिलं की पिगी बँक काय असते, त्याच्यात कशा प्रकारे तू पैसे साठवले पाहिजेत, किंवा तुला पॉकेट मनी म्हणून जे पैसे दिले जातात त्यातून काही पैसे कसे बाजूला पडतील ह्याचा कसा विचार होईल, किंवा मग आपण छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना फायनान्स कसा शिकवता येईल, ओके, म्हणजे जेव्हा आपण फायनान्स शिकवायचं म्हणतो तर किराणा दुकानदारकडे, म्हणजे वाण्याकडे छोटीशी वस्तू आणायला पाठवलं आणि देताना 100 रुपये दिले, वस्तू 20 रुपयाची असेल किंवा 50 रुपयाची असेल, राहिलेले पैसे शिल्लक कसे राहतात आणि ते का शिल्लक राहतात, ओके, ह्याचं त्याला ज्ञान दिलं तर अल्टिमेटली त्या लहान मुलाला त्यातून बाळकडू मिळणार आहे. मग तो गुंतवणुकीचा विचार करू शकणार आहे किंवा आपण त्याला उद्युक्त करणार आहोत की गुंतवणूक काय असते हे सांगण्यासाठी. तसंच घरातल्या इतर व्यक्तींचं देखील असेल. मग हे सगळं जेव्हा कुटुंब एकत्र येतं, एकत्र बांधलं जातं आणि मग त्या कुटुंबाने एकत्र येऊन कुठला तरी गुंतवणूक सल्लागार असेल, फायनान्शियल कन्सल्टंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या समोर येऊन बसून प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक ही कशी असली पाहिजे. किंबहुना बऱ्याचदा असं होतं की एकत्र कुटुंब म्हणून जायचं आहे पण बायकोला माहिती नाही काय डिस्कस करायचंय, किंवा नवऱ्यालाच कळत नाही की माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत, तर ह्या सगळ्याची मांडणी तिथे होणार आहे. आणि मग त्या मुलांना किंवा त्या पत्नीला किंवा त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला देखील त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या उलगडणार आहेत की गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे, कुटुंबासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे. सो अशा प्रकारे त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे जेव्हा आपण कौटुंबिक गुंतवणूक या विषयाचा विचार करतो. तेव्हा
1: अगदी याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती

0: तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, जसं आता तुम्ही म्हणालात की एखाद्या कुटुंबानी असा सल्ला घेणं किंवा त्याच्यासाठी एखाद्या डिस्ट्रीब्युटरला भेटणं गरजेचं आहे, पण या आधी फॅमिलीमध्ये जी चर्चा झाली पाहिजे त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे त्यांनी विचारात घेतले पाहिजेत अशी सुद्धा काही गरज असते का?
1: सो बेसिकली कसं आहे की जेव्हा आपण फॅमिलीनी चर्चा करायला हवी किंवा ती डिनर टेबलवर लंच टेबलवर चर्चा व्हायला हवी, तर गुंतवणूक आहे ना ही एक दिवसात ठरत नसते, किंवा जे मोठे निर्णय घ्यायचे असतात ते कधीही एका दिवसात किंवा घाई घाईत घेऊ नये असं आपण म्हणतो कायम. तर त्याची सुरुवात आहे ना घरात रोज छोट्या छोट्या डिस्कशन मधून झाली पाहिजे.
2: ओके,
1: म्हणजे आपल्याला मुलाला त्याचं चांगलं भवितव्य घडवायचं आहे, पण ते भवितव्य घडवताना मोठा पैसा लागणार आहे, तर त्या मुलाचा कल कुठे आहे, त्याचा इंटरेस्ट कसा आहे, मग त्या मुलाशी चर्चा करताना जर तुला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे तर त्या स्पोर्ट्समध्ये संधी काय काय उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठीचे काय काय खर्च असू शकतात याचा आपण कसा विचार करू शकतो, हे जर त्या डिस्कशनमध्ये आलं तर कदाचित ते मूल देखील इन्व्हेस्टमेंटचा विचार, त्याला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून इन्व्हेस्टमेंटचा विचार हे करू शकतं. पण हे डिस्कशन होणं गरजेचं आहे. एक दुसरा महत्वाचा मुद्दा की रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार आपल्याला करायचा आहे, तर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करताना ओव्हरऑल आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपण कशा पद्धतीने जीवन आपलं जगत आहोत, अर्थातच जीवनाचा आनंद आपला कसा अबाधित राहील, ह्याचं डिस्कशन जर त्या डिनर टेबलवर किंवा लंच टेबलवर झालं तर मग त्या स्वरूपातली गुंतवणूक ही कशी असू शकते, किंवा मग आपल्याला ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी किती गुंतवणूक केली पाहिजे ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे. तर असे असंख्य मुद्दे आहेत की जे चर्चिले जाऊ शकतात. रेग्युलर आपल्या फायनान्शियल गोल्स जे आहेत, रुटीनमध्ये येणारे जे फायनान्शियल गोल्स आहेत, त्याच्या चर्चा तर झाल्याच पाहिजे. पण त्याचबरोबर हल्ली नव्या पिढीचे वेगवेगळे गोल्स आहेत, म्हणजे कोणाला स्टार्टअप सुरू करायचं आहे, कोणाला स्वतःला सिद्ध करताना वेगवेगळ्या कलेची जोड घ्यायची आहे, तर तिथे मोठा पैसा लागणार आहे. तर ही सगळी चर्चा जर घरात रेग्युलर बेसिसवर झाली तर कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती त्या चर्चेत सहभागी होऊ शकते, किंबहुना त्यांना त्या गुंतवणुकीची योग्य जाणीव होऊ शकते, आणि मग ती जाणीव झाल्यानंतर गुंतवणूक सल्लागाराचं महत्व तिथे अधोरेखित होतं आणि मग त्या डिस्कशनला खरा एक योग्य वाट मिळते, मोकळी वाट मिळते असं आपण म्हणूयात, आणि मग तो खरा अर्थ त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्या पूर्ण कुटुंबाला समजतो असं ते आहे.
0: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा जर का कौटुंबिक इन्व्हेस्टमेंटची गरज वाटत असेल, त्यासाठी योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. प्रत्येक कुटुंबाची गरज वेगळी, त्या गरजेनुसार त्यांची असणारी रिक्वायरमेंट वेगळी, आणि त्या रिक्वायरमेंटनुसार दिली जाणारी आर्थिक नियोजनाची जबाबदारी सुद्धा वेगळी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97-64-55-33, 97-64-55-33, 9764-12-5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपले आहार विहार आचार विचार आपण जर नीट पाळले तर आपण

0: कोणताही आजार दूर ठेवू शकतो. परंतु आजच्या तणावपूर्ण जीवनामध्ये हे जमतच असं नाही. अर्थात ते जमलं नाही तर मग विविध व्याधी आपल्या मागे लागतात आणि मग आपण वेगवेगळे उपचार शोधू लागतो. आजच्या भागामध्ये आपल्याला आयुर्वेदाचे उपचार मूळ व्याध, फिशर आणि भगंदर यासारख्या रोगांवर कसे हितकारक ठरू शकतात याविषयीची माहिती देण्यासाठी आले आहेत डॉक्टर सत्येन गुजर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मी आता म्हटलं तसं आपण मूळ व्याध, फिशर किंवा भगंदर किंवा फिशूला ज्याला म्हटलं जातं त्या आजारावर आज बोलणार आहोत. तर हे तिन्ही आजार म्हणजे नेमकं नक्की काय आणि ते होण्यामागची कारण काय?
1: कसं आहे, बऱ्याच वेळेला शौचाच्या ठिकाणी आपल्याला काहीतरी त्रास होतोय, त्या ठिकाणी दुखतंय, आग होतीये किंवा शौचाच्या वाटे रक्त पडतंय अशी गोष्ट असेल तर प्रत्येक वेळेला ती मूळव्याधच आहे असं रुग्ण समजत असतो. पण तशी गोष्ट नाहीये. शौचाच्या ठिकाणी होणारे आजार प्रामुख्याने तीन आहेत जो आपला आजचा विषय आहे. एक म्हणजे मूळव्याध, पाईल्स, फिशर ज्याला परिकर्तिका असं आयुर्वेदाने म्हणलं जातं की ज्या ठिकाणी जखम होणं, आणि तिसरा म्हणजे भगंदर ज्याला फिश्चुला असं आपण म्हणत असतो. आता ह्या तिन्ही मध्ये वेगवेगळे बदल आहेत, म्हणजे आजारच तिन्ही वेगवेगळे आहेत, त्याची दिसणारी लक्षणं पण वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्याला त्रास नक्की कोणता झालेला आहे रुग्णाने आधी समजून घेतलं पाहिजे. ज्यांना बऱ्याच वर्ष कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट साफ होत नाहीये, मलाव स्तंभ आहे, एकाच जागी बसून काम आहे, शरीराची हालचाल नाहीये, जेवणाच्या वेळा रेग्युलर नाहीये, बाहेरचं खाणं जास्त घेतलं जात आहे, तिखट जास्त प्रमाणात खाल्लं जातं, मांसाहार ज्यांचा जास्त प्रमाणात असतो, अशा लोकांना जनरली हे जे आजार आहेत हे होण्याची टेंडन्सी जास्त प्रमाणात होत असते. तर जनरली जे खूप तिखट खातात, खूप बाहेरचं खात असतात अशा लोकांमध्ये ह्याची टेंडन्सी जास्त असते आणि तासन तास एकाच जागी बसून राहिले की स्वाभाविक दोष तिथे साठून राहतात आणि त्याच्यामुळे मूळव्याधी सारखा त्रास होतो. आता ह्या तिन्ही नक्की डिफरन्स काय? तर मूळव्याध म्हणजे शौचाच्या ठिकाणी एखादा तुम्हाला मांसल भाग वाढलेला दिसणं किंवा स्किनचा टॅग, त्वचेचा एखादा भाग खाली आल्यासारखं दिसणं, ती म्हणजे मूळव्याध. फिशर म्हणजे त्या ठिकाणी जखम होणं. आणि ज्या वेळेला तुम्हाला शौचाच्या ठिकाणी त्या ठिकाणी कोणता प्रॉब्लेम दिसत नाही पण शौचाच्या जागेच्या जवळ फोड आल्यासारखा होतो, नंतर तो फुटतो आणि नंतर हळूहळू त्याच्यातून पाणी येणं, रक्त येणं, पू येणं अशा प्रकारची लक्षणं ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला त्याला फिश्चुला, भगंदर असं म्हणलं जातं. भगंदर हा जो प्रकार आहे तो थोडासा त्रासदायक आहे. मूळव्याध आणि फिशर ह्याच्यापेक्षा फिश्चुला हा जो आहे तो त्याचा ग्रॅव्हिटी, आजाराची सिव्हिअरिटी जास्त दाखवणार असतो, कारण तिथे चॅनल तयार झालेला असतो. बाहेर जे तुम्हाला फोड दिसतो किंवा ओपनिंग दिसतो ते फक्त त्याचं एंड आहे. एखादी नळी जशी असेल त्याप्रमाणे एका नळीचं ते टोक आहे आणि ते पूर्ण पोकळ नळी तो फिश्चुला, त्याचा नाडीवरण तयार झालेला असतो, चॅनल तयार झाला असतो आणि मागचं जे टोक आहे ते डायरेक्ट गुदाशयामध्ये, रेक्टम मध्ये तिथे ओपन झालेलं असतं.
0: बापरे.
1: म्हणजे दोष तिथे इतके साठून राहिलेले असतात की तिथल्या धातूंची झीज होते प्रॉपर आणि तिथे पोकळी तयार होते. त्यामुळे भगंदर हा जो प्रकार आहे तो थोडासा त्रासदायक असतो. पण ह्या तिन्ही मध्ये आत्ता सांगितल्या पद्धतीने फरक आहे.
0: बरोबर. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. डॉक्टर, आता तुम्ही मूळव्याध, फिशर आणि भगंदर तिघांची माहिती खूप चांगली सांगितली, पण मग याची वेगवेगळी लक्षणं पण आहेत का? आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की मूळव्याधीवर म्हणजे ऑपरेशनच करायला लागतं, ते कापून टाकायला लागतं असं, तर आयुर्वेदामुळे ते बरं सुद्धा होऊ शकतं का?
1: कसं आहे, मूळव्याधीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मूळव्याधीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक जो आहे तो बाह्य अर्श, अर्श असं आयुर्वेदात मूळव्याधीला अर्श असं म्हणलं जातं. म्हणजे बाहेरच्या बाजूला तुम्हाला शौचाच्या बाहेरच्या जागी जर कोंब दिसत असेल तर तो बाह्य अर्श. आणि दुसरा आहे तो अभ्यंतर अर्श. अभ्यंतर अर्श म्हणजे आतल्या बाजूला, शौचाच्या आतल्या बाजूला सुद्धा कोंब येऊ शकतो. म्हणजे तिथे पेशंटला बाहेर काही जाणवत नाही पण त्रास तर भरपूर होत असतो. ह्यात अजून दोन प्रकार सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये शुष्क अर्श म्हणजे जिथे तुम्हाला रक्त पडत नाही शौचाच्या जागेवाटे, आणि दुसरा आहे तो रक्तजार्श म्हणजे शौचाच्या वाटे रक्त पडणं हे प्रमुख लक्षण ह्याच्यामध्ये दिसत असतं. आता मूळव्याधीचा कोंब होतो म्हणजे तरी काय, ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. आजार बरा होण्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा तो आजार म्हणजे नक्की कसा झालाय ह्याचा विचार करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. तर मूळव्याधीचा कोंब कसा होतो, बऱ्याच वेळेला मलभाग तिथे साठून राहतोय, कॉन्स्टिपेशनची तुमची हिस्ट्री आहे किंवा दोष तिथे साठून राहत आहे, तर हळूहळू त्या इरिटेशनमुळे तिथल्या गुदवलींना सूज यायला लागते आणि हळूहळू तिथली रक्तवाहिनी फुगते. मूळव्याधीचा कोंब म्हणजे फुगलेली रक्तवाहिनी असते.
0: अच्छा.
1: आणि वर त्वचेचा लेअर असतो. त्वचेचा लेअर जर इंटॅक्ट असेल तर तुम्हाला ब्लिडिंग होत नाही, रक्त पडत नाही शौचाच्या वाटे. पण कडक शौचाला झाली किंवा त्वचेचा वरचा लेअर निघून गेला त्याच्यामुळे तर तुम्हाला रक्त पडायला सुरुवात होत असते. आणि काय लक्षण याच्यामध्ये दिसतात. काही काही रुग्ण

0: ना प्रचंड ठणका असतो, खूप दुखत असतं, शौचाची जागा सतत दुखणं, एकाच जागी व्यवस्थित त्याच्यामुळे बसू न शकणं, त्या ठिकाणी आग होणं, खास सुटणं मोठ्या प्रमाणामध्ये, अशी लक्षणं रुग्णाला दिसत असतात. तो जर रक्तजास्त असेल तर शौचावाटे रक्त पडणं, मग एकतर ते शौचाला लागून पडतं किंवा नंतर एक दोन थेंब पडतं, किंवा काही काही रुग्णांमध्ये प्रॉपर रक्ताची धारच लागते, अशी लक्षणं सुद्धा ह्याच्यामध्ये दिसत असतात. अशा पद्धतीने लक्षणं ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होत असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की मूळव्याधीसाठी ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, शस्त्रकर्माचा, पण ऑपरेशन करून मूळव्याध नेहमीसाठी बरी होते असं होत नाही. ऑपरेशन केलं जातं म्हणजे काय केलं जातं, फुगलेली रक्तवाहिनी ही कट केली जाते, कॉटराइज केली जाते किंवा स्टेपल केली जाते. पण ऑपरेशन करून तुम्ही एक रक्तवाहिनी जरी कट केली, तो कोम कट केला, तरी मूळ कारण परंपरा आता आपण बघितलेली तशीच आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे, 6-7 महिन्यांनी पुन्हा तो मलभाग साठून राहिल्यामुळे त्या इरिटेशनमुळे दुसरी रक्तवाहिनी फुगते, पुन्हा कोम तयार होतो. त्याच्यामुळे शस्त्रकर्म हे मूळव्याधीसाठी एक अंतिम उपचार आहे अशी गोष्ट अजिबात नाहीये. आपल्याला जर आजार पूर्ण बरा करायचा असेल तर आता जे आपण सायकल बघितली ती पूर्ण ब्रेक होणं गरजेचं आहे. पचनशक्ती रुग्णाची सुधारली पाहिजे, अग्नीची पचनशक्ती वाढली पाहिजे, मलभाग तिथे कसा साठून राहणार नाही, दोष कसे साठून राहणार नाहीत हे बघितलं पाहिजे, म्हणजे तो कोम पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते. जलोकाचरण, जळू लावणं हा प्रकार सुद्धा ह्याच्यामध्ये खूप छान उपयोगी होत असतो. अशुद्ध रक्त तिथं साठून राहिलेलं आहे, ते आपण जळू लावून काढून घेतलं तर शस्त्रकर्माची सुद्धा रुग्णाला गरज पडत नाही. त्याच्यामुळे मूळव्याध जर तुम्हाला पूर्ण बरी करायची असेल तर शस्त्रकर्म न करता आपण योग्य आयुर्वेदिक उपचार केले तरी ती तो पूर्ण बरे होऊ शकते.
1: आणि मग फिशर आणि भगंदर हे सुद्धा आपण आयुर्वेदाने बरे करू शकतो का?
0: फिशर म्हणजे आता आपण बघितलं तसं शौचाच्या ठिकाणी जखम होते. जखम का होते तर तुम्हाला शौचाला कडक होते सतत, आणि सतत त्या ठिकाणी इरिटेशन होऊन होऊन त्या धातूंना एक प्रकारची शिथिलता आलेली असते, त्यांचा टोन कमी झालेला असतो, आणि त्याच्यामुळे तिथली स्किन पातळ झाल्यामुळे जखम सतत होण्याची टेंडन्सी वाढत जाते. बऱ्याच वेळेला असा सल्ला पेशंटला दिला जातो की तुमची तिथली जागा बारीक झाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑपरेशनच करून घ्या. आणि बरेच पेशंट ऑपरेशन करणारे सुद्धा असतात, पण अजिबात गरज नाहीये. ऑपरेशन न करता सुद्धा तुम्ही मूळ कारणांसाठी चिकित्सा केली, तिथे मलभाग कसा साठून राहणार नाही, तुमची पचन प्रक्रिया कशी सुधारेल, ह्या गोष्टींसाठी जर उपचार केले तर फिशर ऑपरेटिव्ह न करता सुद्धा पूर्णतः बरा होऊ शकतो. स्वाभाविक आहे, तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयी सुद्धा ह्याच्यामध्ये बदलणं गरजेचं असतं.
1: तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45, 83-90-90-20-45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in.
0: तिसरा जो प्रकार आहे भगंदर, हा प्रकार थोडासा त्रासदायक असतो. ह्याच्यामध्ये कारण सतत पस जाणं, रक्त येणं, त्याच्यामुळे काही काही वेळेला पाणी येणं, मलभाग सुद्धा काही काही वेळेस त्यातनं बाहेर येतो, त्यामुळे रुग्ण स्वाभाविक कंटाळलेला असतो. तो हा प्रकार बरा होण्याच्या दृष्टीने थोडासा अवघड असतो, पण तो बरा होऊ शकत नाही असं अजिबात नाही. बऱ्याच पेशंटमध्ये ऑपरेशन झालं तरी सुद्धा पुन्हा 6 महिन्यांनी दुसरा ओपनिंग आलंय असं दिसतं. ऑपरेशन करून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं होत नाही. त्याच्यासाठी तिथे दोष साठून राहण्याची टेंडन्सी पूर्ण बंद होणं खूप गरजेचं आहे. मलभाग साठून राहण्याची टेंडन्सी नष्ट होणं गरजेचं आहे. ह्या कारणांसाठी जर आपण उपचार केले तर ऑपरेशन न करता सुद्धा, किंवा ऑपरेशन तुमचं सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी ह्या कारणांचा आधी विचार करून त्याच्यासाठी चिकित्सा केली पाहिजे. आणि नंतर जर शारसूत्र हा जर आयुर्वेदिक उपचार केले तरी सुद्धा त्यांनी भगंदर पूर्णतः बरा होऊ शकतो.
1: ही खूप चांगली माहिती डॉक्टर तुम्ही या भागामध्ये दिलीत. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45, 83-90-90-20-45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात पित्ताशयातल्या खडे आणि आयुर्वेदाचे उपचार या विषयावरची माहिती जाणून घेऊया डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
1: श्रोतेहो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आपण बघतोय की एकूणच पाणी साठवण्याची जी जागा आहे ती स्वच्छ असणं आरोग्याच्या दृष्टीनं किती गरजेचं आहे आणि मग त्यासाठी काय काय करता येऊ शकतं याबद्दल तुम्ही सांगताय. या अनुषंगानंच उन्हाळा हिवाळा पावसाळा अशा सर्व वेळेंना आपण ही काळजी कशी घ्यायची याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय.
2: आपण बऱ्याच वेळा विचार करतो की जसं आपल्या शरीराला वेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या उपचाराची गरज पडते तसं हे पाणी सुद्धा जेव्हा येतं तर ते वेगळ्या क्वालिटीचं पाणी आपल्याला येतं. तर ते क्वालिटीचं जेव्हा पाणी येतं तर ती चांगली वाईट जे काय असेल ती क्वालिटी त्या पाण्यामुळे आपली टाकी स्वच्छ होते. त्यामुळे त्या त्या ऋतुमानामध्ये आपल्याला त्या टाक्या स्वच्छ करण्याची गरज पडते. म्हणजे तुम्ही जर बघितलं की आधीचा उन्हाळा आणि आत्ताचा उन्हाळा किंवा आईचा पावसाळा आत्ताचा पावसाळा याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की पावसाळा हा आपल्या इथे वाढलेला आहे, उन्हाळा हा तीव्र झालेला
1: आहे,
2: त्याच्यामध्ये त्याचे जे काही आरोग्य परिणाम आहेत ते पण तसेच आहेत. त्यामुळे ते जर परिणाम तसे असतील तर स्वाभाविकरित्या त्याच्या पाण्यावरती परिणाम आणि त्या टाकीवरती परिणाम हे सुद्धा तसेच असणार आहेत. तर त्याची काळजी आपण घेऊ शकतो का तर आपण ते मेंटेन करू शकतो आणि आपण ते स्वच्छ ठेवू शकतो. हे आपल्या हातात आहे. पाणी कुठून येत आहे कसंही येत आहे हे जरी आपल्या हातात नसेल तरी त्याची जी स्वच्छता जी आहे ठेवायची आपण जे कुठे ठेवतो साठवतो ते नक्कीच आपल्या हातात आहे.
1: बरोबर.
2: तर ते आपण जर मेंटेन करू शकलो तर आपल्याला उपयोग होऊ शकतो. मुख्य म्हणजे कसं लहान मुलं असतात घरामध्ये, वयस्कर लोक असतात घरामध्ये, तर हे जे काही पाणी येतं ते कुठलं का असेना पण निदान आपली ठेवण्याची जागा ती स्वच्छ असेल का नाही तर हे आपल्या हातात आहे. तर मी लोकांना तेच म्हणत असतो की जे हातात आहे तिथे लक्ष केंद्रित करूया, ते मेंटेन करूया आणि आपण ते मेंटेन केलं की त्याचा आपला उपयोग होऊ शकतो. याच्याकरता स्वच्छता गरजेची आहे. तर कुठल्या काय तर चांगल्या एजन्सीज आहेत की जे हे करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची काम सेवक वर्ग जो आहे किंवा त्यांचा जो काही माणूस आहे तो तितका स्वच्छ आहे का नाही हे सुद्धा एजन्सीचे नावं आहेत की जे हे माणसं देऊ शकतात. बऱ्याच वेळा अनस्किल्ड माणसं आपण आणतो किंवा आपण आणली समजा तर त्यांनी जी स्वच्छता आपल्याला पाहिजे की जे पाणी आपण पितो दैनंदिन कधी कधी ते अशी वेळ येते की आपल्याला ते प्यायची पण गरज पडते. तर ते पाणी पित असताना त्या माणसं जे येतात तर ती त्या दर्जेची आहेत का, त्या स्टँडर्डची आहेत का, त्यांना हे सगळं माहितीये का, तर तेच आपण नियुक्त केलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो आता करायचं आणि एकदम फोन आला आणि आपण कोणाला तरी बोललं तर असं होतं की तो माणूस स्वतः त्या लायकी त्या कॅटेगरीमध्ये बसतोय का की तो ते करू शकतो इथून स्वतः असते त्याच्यामध्ये. आणि हे कसं व्हॉलंटरी जॉब असतो, कोण बघणार काय करणार त्याच्यामध्ये. हा सगळा जो खटाटोप आहे त्याच्याकरता चांगल्या एजन्सीज आहेत की जे तुम्ही सांगितलं की त्याप्रमाणे ते येतील आणि काम करून जातील.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com.
2: दोन प्रकारे स्वच्छता असतात, एक तर मॅन्युअल असतं आणि एक मेकॅनिकल असतं. आता बऱ्याचशा लोकांना काय होतं की त्याच्याबद्दलची चिकित्सा अशी असते की मॅन्युअल हे तितकं व्यवस्थित आहे का नाही वगैरे. तर मला मागच्या वेळेस आपण जसं म्हणलं होतं की मॅन्युअल स्वच्छता का की टाक्या जर जुन्या असतील या अतिशय छोट्या असतील तर तिथं ही स्वच्छता का तर तिथं तो व्यक्ती कस्टमाइज अप्रोच ठेवू शकतो स्वच्छ करताना. पण ते तुम्ही जर त्याला मेकॅनाइज दिलं तर त्या छोट्या टाक्या कधी कधी फुटू शकतात, वॉटरप्रूफिंगला येऊ शकतात. हे सगळे त्यातले डिसएडवांटेज आहेत. म्हणून मी म्हणतो की ज्या कुठल्या स्वच्छता आहेत ना तर या प्रकारच्या स्वच्छता आपण जेव्हा घेतो काय पैसे दिले ना की तुम्हाला ती त्या प्रकारची स्वच्छता मिळते हे जरी आपण अग्री केलं तरी आपली गरज काय आहे, आपल्याला कोण सांगणार ती आपली गरज आहे, तर त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव असताना तीच व्यक्ती सांगू शकते की किंवा त्यांनी जर ते काम पाहिलं असेल तर ते सांगू शकतात की आपल्या टाकीला कुठल्या गरजेची स्वच्छता अपेक्षित आहे म्हणून.
1: अच्छा,
2: हे स्वतःच खरं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की जितके माणसं तितक्या प्रकृती तसं जितक्या टाक्या तितक्या त्यांच्या
1: सर्व्हिसेस
2: विषय वेगवेगळे त्याच्यामध्ये. असं होत नाही की आपण एका मेकॅनाइज क्लिनची गरज आहे आणि आपण मॅन्युअल करतोय किंवा मॅन्युअलची गरज आपण मेकॅनाइज करतोय. असं ह्या ज्या गरजा आहेत ना या अनुभवी चांगल्या असणाऱ्या संस्था तुम्हाला सांगू शकतात. अन्यथा काय होणार की तुम्ही म्हणताय की करायचंय

0: हां
1: आणि तिथेनंतर मग 4 महिन्यांत वॉटरप्रूफिंगची गरज पडली, तर मग कळत नाही की अरे आपण आपल्या टाकीची तशी परिस्थिती होती का, कुठल्या एजन्सीनी तसे कारभार केलेला आहे बसून आणि आपल्याला आता भरपाई द्यावी लागतीये, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर, म्हणजे काळजी पण घेतली पाहिजे की आपण काम कोणाकडनं करून घेतोय याची खातरजमा केली पाहिजे. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, तुम्ही सांगताय आम्हाला की कशा पद्धतीनं ही कामं सगळी करून जे देतात त्या एजन्सीज कडे कसं बघितलं पाहिजे किंवा कुणाला बोलवलं पाहिजे, हा अवेअरनेस तुम्ही खूप छान सांगताय याबद्दल. आता बदलत्या ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची?
1: हे जसं ऋतुमान बदलत, आपण म्हणतो की आपल्याला तर खूप आताचा जो काही हे आहे तापमान ते खूप जास्त आहे, तर याचा परिणाम काय पाण्यावरती, तर जे पाईप गंजले असतात त्याचा गंध उतरणं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग सगळा गाळ जो आहे खालचा शेवटचा तो आपल्याकडे येतो पाईपाद्वारे, त्याच्यामध्ये त्याला काही पर्याय नाही. पण माझं असं म्हणणं की हे सगळे जे ऋतुमान आहेत ना याचा सगळा होणारा पाण्यावर परिणाम आणि ते जे पाणी येणार आहे याच्या सगळ्यामुळे टाक्या ह्या अस्वच्छ जेव्हा होतात तेव्हा त्या सर्व्हिस करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की ऋतुमान जसे बदलतात ना तशी आपल्याला गरज पडते की आपण त्याची स्वच्छता मेंटेन करायला पाहिजे. मान्य आहे की आपल्याला एक डोक्यामध्ये असतं की बाबा पाणी मिळणार नाही आपल्याला त्या दिवसांना,
0: म्हणजे पाणी स्वच्छ करायच्या दिवशी टाकी रिकामी होणार आणि मग पाणी वापरता येणार नाही.
1: आता त्याच्यात पण आम्ही सहजता अशी म्हणतो, दोन साठे असतात आपल्या, म्हणजे एक वरची एक टाकी असते खालची टाकी असते. तर काही ज्या संस्था आहेत त्या काय करतात की नियोजनबद्ध तुम्हाला काम देण्याची व्यवस्था करतात. नियोजनबद्ध म्हणजे कुठलं की बाबा पहिले वरची टाकी करणार, नंतर खालचं पाणी वरती पंप करणार, तुम्हाला पाणी मिळेल अशी काळजी घेणार आणि नंतर खालची करणार. तर हे सगळं जे स्वरूप आहे ना हे ग्राहक केंद्रित ज्या संस्था आहेत त्याच त्या देऊ शकतात. आपल्याला नाही का अन्य कुठल्या तरी सोर्स मधनं पाणी घ्यावं लागेल आणि ते पाणी आपल्याला वापरावं लागेल आणि ते पाणी जर खराब असेल तर स्वच्छ टाकी जी केली होती ती परत अस्वच्छ राहणार, अशी काहीतरी विचित्र ती परिस्थिती निर्माण होऊ शकते.
0: म्हणून हा अवेअरनेस गरजेचा आहे की चांगल्या लोकांना कामासाठी बोलवणं त्या दृष्टीने. अच्छा, एकूणच ऋतुमानानुसार पाणी साठवण्याच्या जागेची स्वच्छता आणि त्याबद्दलच्या सर्व्हिसेस कशा घ्याव्यात याबद्दल तुम्ही सांगितलं. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर आपल्या बरोबर होते. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापू सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते हो, घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन.

0: संपर्क 98221320 98221320.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत ॲलर्जीची, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. अनेकदा लोक आपल्याला सांगतात की मला ॲलर्जी झाली आहे, तर ही ॲलर्जी म्हणजे नक्की काय असते याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं तर ॲलर्जी ही खूप सर्वश्रुत टर्म आहे. सर्वसामान्य लोकांनाही ॲलर्जी हा त्रास होत असतो आणि ते सांगतही असतात. परंतु नेमके ॲलर्जी किंवा जुनी सर्दी आणि शिंका याचं जर विवरण जर करायचं झालं तर ही आपल्या शरीराची एक प्रकारची रिॲक्शन असते व्यक्त होण्याची. कुठल्याही एका अंतर किंवा बाह्य घटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप नाजूक होते, सौम्य होते किंवा खूप संवेदनशील होते, आणि त्याचाच परिणाम म्हणून काही लक्षणं आपल्याला दिसून येतात. ती कधी श्वसनाच्या आजाराच्या रूपाने दिसून येऊ शकतात किंवा त्वचेवरची खाज या रूपाने सुद्धा दिसून येऊ शकतात. परंतु ॲलर्जीचा विचार करत असताना ती ॲलर्जी कशामुळे आहे, कुणाला आहे, केव्हापासून आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करणं आणि ओहापोह करणं खूप गरजेचं असतं.
0: डॉक्टर, ॲलर्जी ही कशामुळे होते आणि त्याचे काही प्रकार आहेत का याबद्दल आपण काय सांगाल?
1: खरं सांगायचं या चराचरामध्ये जितक्या काही गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टीची ॲलर्जी आपल्याला होऊ शकते. ॲलर्जीचे एक ना अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यापैकी जास्त प्रमाणात ज्या दिसून येतात त्याबद्दल आपण सांगूयात. उदाहरणार्थ विशिष्ट अन्नपदार्थ, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, मासे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचे केस, याची ॲलर्जी होऊ शकते. शक्यतो शिक्षक लोक असतात ते आपल्याला सांगतात की खडूची मला ॲलर्जी आहे सर. खडू हातात घेतला, डस्टरने फाळा पुसला की ज्या शिंका सुरू होतात त्या माझ्या काही थांबतच नाहीत. काहींना धुळीची ॲलर्जी असते, काहींना प्रदूषणामुळे होणारी ॲलर्जी असते, काहींना सेंट किंवा परफ्यूम यांचा वास अगदी सहन होत नाही, इव्हन फुलांचा वास हा सुद्धा सहन होत नाही. काही रुग्णांना विशिष्ट औषधांची सुद्धा ॲलर्जी असते. असे एक ना एक प्रकार आपल्याला दिसून येतात. विशेषतः साबणाची ॲलर्जी असणं, डिटर्जंट पावडरची ॲलर्जी असणं, अशा तक्रारी गृहिणी अनेकदा करत असतात. त्यामुळे आपल्याला असे दिसून येईल की हे सगळे बाह्य घटक आहेत की जे आपल्याला कुठे ना कुठेतरी अतिसंवेदनशील बनवतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, आणि त्रास झाला की शरीर लक्षण स्वरूपाने आपला आजार व्यक्त करण्यास सुरुवात करतात. परंतु यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन होमिओपॅथीने आपल्याला हा दिलेला आहे की ही ॲलर्जी आपल्याला होते तर याचं कारण आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: आपल्याला ॲलर्जी का होते ह्याचं कारण आपण जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. डॉक्टर, ॲलर्जी कशामुळे होते हे होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीनं शोधून काढलं जातं?
1: आधी सांगितल्याप्रमाणे काही बाह्य घटक असतात आणि काही अंतर्घटक असतात. तर आपण आता होमिओपॅथिक दृष्टिकोनातून ॲलर्जीचा अभ्यास हा कसा केला जातो हे आपण समजून घेऊयात. आपण इथे एक उदाहरण देऊयात की एक गृहिणी येते आणि ती सांगते की डॉक्टर, मला 4 वर्ष झाले डिटर्जंट पावडरची ॲलर्जी आहे. आता आपण याबद्दल सखोल विचार करूयात की या गृहिणीलाच ॲलर्जी का झाली, या गृहिणीला ही ॲलर्जी 4 वर्षापासूनच का झाली, आणि या गृहिणीला ॲलर्जीचाच त्रास का झाला. म्हणजे व्यक्तीपरत्वे, दोषपरत्वे आणि कालपरत्वे हे आपल्याला याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर होमिओपॅथी या कारणाला खूप महत्त्व देते की तो आजार समूळ नष्ट करण्यासाठी ॲलर्जीच्या लक्षणांचा जितका सखोल विचार केला जातो त्याचप्रमाणे त्या आजाराचं मूळ कारण शोधण्याचं जे काही कार्य आहे हा होमिओपॅथिक डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या इतिहासातून शोधून काढत असतो, आणि ते मूळ कारण मिळाल्यामुळेच होमिओपॅथी आजार मुळासकट बरा करू शकते, कायमस्वरूपी बरा करू शकते.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-2939, 750-686-2939.

0: संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: डॉक्टर, जुनी सर्दी आणि ॲलर्जी यामध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल आपण काय सांगा?
2: नक्कीच, लक्षणांचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस आपल्याला रुग्ण येताना सांगतात की डॉक्टर, सकाळी चादर झटकल्यापासून मला ज्या शिंका सुरू होतात त्या दिवसभर राहतात. आणि ह्या शिंका अगदी मामूली नसतात, खूप जोर जोरात आणि अफाट ह्या शिंका असतात. बिचारा रुग्ण त्याने अक्षरशः मेटाकुटीला येतो. नाकातून पाणी गळणे, नाक चोंदणे, नाक व घशात खाज येणे किंवा नाकात घशात खवखवणे, अंगाला बारीक ताप वाटणे, अशक्तपणा येणे, डोकं जड पडणे, थंड वारा, हिवाळा सहन न होणे, त्याचप्रमाणे एसीची हवा सहन न होणे, जास्त प्रवास केल्यास लगेचच त्रास होणे, कानात गुडगुडणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल पडणे, पाणी येणे, नाकाचे हाड दुखणे, सल्ल्याप्रमाणे वाटणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाज बदलणे, नाकातून रक्त येणे, अशी एक ना विविध अंगाने याची लक्षणं आपल्याला समोर येताना दिसून येतात.
1: डॉक्टर, ॲलर्जीला जर वेळेचा आळा घातला नाही किंवा ॲलर्जीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल काय सांगाल आपण?
2: आता आपण ज्या ॲलर्जी बद्दल बोलतोय ती म्हणजे जुनी सर्दी शिंका. की बऱ्याचशा रुग्णांना काय होतं ना की ती ॲलर्जी जाते पण नंतर सायनसचा त्रास सुरू होतो, ती सर्दी जाते पण नंतर दम्याचा त्रास सुरू होतो, काहींना घशाचे आजार सुरू होतात, काहींना ऐकू येणं कमी होऊन जातं, काहींना फक्त नाकाचे हाड वाढले असं लक्षात येतं. परंतु कॉम्प्लिकेशन्स पर्यंत न जाता आपण जर ॲलर्जी व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू शकलो, त्याचं मूळ कारण जर आपण व्यवस्थित शोधू शकलो, तर होमिओपॅथीने त्याला लवकरच आळाही बसेल व तो कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. ॲलर्जीपासून आज कोणीही वंचित नाही. ॲलर्जी ही प्रत्येकाला होत असते. प्रत्येकाला कुठे ना कुठे आयुष्यात कधी ना कधी या ॲलर्जीचा सामना वर्षातले 6 ते 7 महिने करावा लागतं. ॲलर्जी ही सौम्य स्वरूपातही असू शकते किंवा ती तीव्र स्वरूपातही होऊ शकते. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना फक्त हिवाळ्यामध्ये सर्दीचा त्रास होतो, परंतु त्याला जर व्यवस्थित उपचार घेतले नाही तर कधी कधी वाटणारी ॲलर्जी किंवा कधी कधी वाटणाऱ्या शिंकांचा त्रास हा वर्षभर देखील होऊ शकतो. काही लोकांना फक्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्दीचा त्रास होतो. अशा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीप्रमाणे हा आजार त्याला वर्षातून कधी ना कधी जाणवतो आणि होत असतो. त्यामुळे आपण ऋतूसंधीचा खूप व्यवस्थित पद्धतीने विचार केला पाहिजेत. काही पथ्य आपल्या आचरणात येणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ॲलर्जी होते याचं मूळ कारण हा होमिओपॅथिक डॉक्टर आपल्याकडून जाणून घेण्यासाठी त्याच्या खूप डिटेल हिस्ट्री टेकिंग करत असतो. अक्षरशः साध्या ॲलर्जीसाठी इतक्या प्रश्नांची काही आवश्यकता आहे का असंही रुग्णाला कधी कधी वाटायला लागतं आणि तो भंडावून जातं. परंतु होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही मूळतः इतर शास्त्रांच्या मानाने खूप वेगळी आहे. कारण प्रत्येक शास्त्राला काही वेगळे सिद्धांत आहेत आणि प्रत्येक शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणेच त्यांना मर्यादा देखील आहेत. परंतु होमिओपॅथी आपण पाहिलं तर हा शेवटचा पर्याय म्हणून लोक उपचारासाठी निवडतात. परंतु असं न करता होमिओपॅथीचे जे काही ज्ञान आहे आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. इंटरनेट आहे, टी व्ही आहे, रेडिओ आहे, वेगवेगळी पुस्तकं आहेत. या माध्यमातून होमिओपॅथीचं माफक ज्ञान प्रत्येकाने घ्यावं हे माझ्याकडनं मी प्रत्येक श्रोत्याला विनंती करू इच्छितो.
1: डॉक्टर, आतापर्यंत श्वसनाच्या ॲलर्जी बद्दलची माहिती दिली, त्याचबरोबर त्वचेवरती काही ॲलर्जी येते का?
2: त्वचेवर येणारी ॲलर्जी जर आपण पाहिलं तर खूप लोकांना ही लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याला शीतपित्त असं म्हणतात. बऱ्याचशा लोकांना कोरडी खाज येणं, कोरडी खाज सोबत काही गांध्या उठणं, इतक्या गांध्या उठणं की अंगाला सूज येते. ही सूज ठराविक काळापर्यंत राहते आणि नंतर पुन्हा निघून जाते. तर ही सूज वाटणारी किंवा ही त्वचेची जी ॲलर्जी आहे याचं मूळ कारण आहे ते म्हणजे आम्लपित्त. परंतु या शीतपित्ताचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करू शकलो, त्याची कारण मीमांसा करू शकलो, रुग्णाने जर व्यवस्थित इतिहास दिला आणि त्या इतिहासासोबतच आपल्याला त्या रुग्णाच्या आजाराचं जर मूळ कारण आपण शोधू शकलो तर शीतपित्ताचा किंवा त्वचेवर येणारी जी ॲलर्जी आहे ही सुद्धा प्रभावीपणे आपण बरी करू शकतो. आणि उपचारानंतर रुग्णाचं आयुष्य नक्कीच आनंदमय व सुखकारक होऊ शकते.
0: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण ॲलर्जी बद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिली, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
2: नमस्कार.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार

0: पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्याशी गप्पा मारणारच आहे, पण विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडवरच्या ब्रांचमध्ये अनेक जणांना मी भेटतेय, त्यांचे अनुभव ऐकतेय. बघूया आज कोण आहे आपल्यासोबत. नमस्कार, तुझं नाव सांग.
2: नमस्कार, माझं नाव आभा आहे.
1: आता तू विक्रम्स फिटनेसमध्ये का आलीस, कारण तुझ्याकडे बघून मला हे जाणवतं की तू ऑलरेडी फिट आहेस, तर तुझं काय कारण होतं इथे येण्यामागचं, तू काय करतेस या सगळ्याबद्दल.
2: मी बाय प्रोफेशन सीए आहे.
1: बरं.
2: आणि मला जनरल फिटनेस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये इंटरेस्ट होता.
1: अच्छा.
2: आणि माझ्या घरी विक्रम फिटनेसची पॅम्पलेट आली.
1: बर.
2: तर म्हणून मी एकदा आले आणि मग येऊन मला कळलं की इथे दोन्ही डाएट आणि एक्सरसाइज मध्ये हेल्प होते.
1: ओके.
2: तर म्हणून मी जॉईन केलं.
1: अच्छा. आता तू सीए आहेस, सो बैठक काम असेल तुझं, सो यामध्ये तुला काय कसा फरक जाणवला इथे येण्याआधी आणि आता आल्यानंतर?
2: इथे येऊन असं वाटतं की माझे एनर्जी लेवल्स खूप इम्प्रूव्ह झालेत.
1: ओके.
2: रोज सकाळी ऍक्टिव्हिटी होते आणि ओव्हरऑल फिटनेस आणि एनर्जी मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली.
1: आणि विक्रम सरांच्या डाएट बद्दल काय सांगशील?
2: डाएट नेहमीचं घरचं जेवण आहे, तर म्हणून ते घरी फॉलो करायला खूप इझी आहे.
1: सो या फिटनेस लेव्हल मध्ये तुला कसा फरक जाणवला? आता किती दिवस तू येतेस इथे?
2: माझे 3 महिने झाले.
1: बरं.
2: आणि त्याच्यात 2 महिने मी पर्सनल ट्रेनर बरोबर वर्कआउट केला.
1: अच्छा.
2: तर त्याच्यामुळे असं वाटतं की माझे स्ट्रेंथ लेव्हल्स इम्प्रूव्ह झालेत.
1: सो त्याचा फरक आपल्याला दिवसभराच्या रुटीन मध्ये पण चांगलाच जाणवत असेल.
2: हो. त्याच्यामुळे असं जास्ती ऍक्टिव्ह वाटत.
1: ओके ओके.
2: आणि एनर्जेटिक.
1: म्हणजे वेट लॉस नाही तर फिटनेस साठी तू इथे आलीस आणि जे तुला अचीव्ह झालेलं इथे येऊन.
2: हो, म्हणजे मला फिटनेस मध्ये जास्त इंटरेस्ट होता तर ते माझं अचीव्ह होतंय.
1: ओके, थँक्यू. आभाच्या केस बद्दल आपण विक्रम कडून जाणून घेऊया. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. सो विक्रम, जसं आपण सांगतो केवळ वजन कमी करणं एवढा एकच उद्देश असतो असं नाही. बऱ्याच जणांचे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात जे रिझॉल्व्ह करायचे असतात. जसं आता ही आभाची केस आहे, 28, म्हणजे अगदी युथ आजचे जे आहेत सगळे त्यांच्यासारखंच, की त्यांना फिटनेस फ्रीक पण काही जण असतात तशी ती दिसतीय.
3: मला, मी नेहमी म्हणतो की फिटनेस या बाबतीत तहान लागल्यानंतर विहीर खणायला लागायचं हा ऍटिट्यूड ठेवू नये. आणि आज मला आभाकडे बघून चांगलं असं वाटतं की ह्या अशा एज ग्रुपमध्ये, ज्या एज ग्रुपमध्ये तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी मित्र मैत्रिणी आय एम शुअर की पिझ्झा खात असतील, बर्गर खात असतील, फिटनेस कडे कोणी लक्ष देत नसेल, कोणी उशिरा झोपत असेल, अशा ह्या एज ग्रुपमध्ये आभा जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा ती ऑलरेडी फिट होती. कुठलेही मेडिकल प्रॉब्लेम्स नाही, पिरियड्स ऍब्सोल्युटली रेग्युलर, वजन बघायला गेलं तर ते एकदम छान लिमिट्स मध्ये. आणि तिची रिक्वायरमेंट अशी होती की मला अजून माझी स्ट्रेंथ वाढवायची. ही अनफॉर्च्युनेटली अशी सिच्युएशन आहे आज की हा जो एज ग्रुप आहे, वय वर्ष 15 ते वय वर्ष 30, ह्या मुलांमध्ये मोस्टली जर का आपण बघितलं तर फिटनेसच्या नावाने काहीच नाही.
1: म्हणजे
3: फिटनेसकडे कम्प्लीट दुर्लक्ष आहे. नवीन नवीन खायच्या जागा शोधणे, नवीन नवीन पद्धतीचे खाण्याच्या एक्सपेरिमेंट करणे, त्यानंतर उशिरा जागत राहणे, उशिरा झोपणे, या पार्श्वभूमीमध्ये आभाची परिस्थिती आताच इतकी चांगली आहे की आय एम शुअर की तिची नंतर हेल्थ ही अत्यंत छान पद्धतीने मेंटेन राहील.
1: हे
3: आपल्याकडे बेसिकली स्ट्रेंथ गेन आणि मसल टोनिंग थोडस करण्याकरता आली होती. मग तिने पर्सनल ट्रेनिंग चालू केलं, सांगितलेले वर्कआउट अँड डाएट अत्यंत उत्तम पद्धतीने फॉलो करते, वेळेवर झोपते आणि ऑफकोर्स तिला आता त्याचा रिझल्ट दिसायला लागला. दिवसभर एनर्जी लेवल्स वाढलेले असतात, जरा हलकं वाटतं, स्ट्रेंथ वाढते. पण हे प्रत्येकच व्यक्ती ह्यांच्या एज ग्रुप मधली का नाही करू शकत, मला कधी कधी प्रश्न पडतो. पेरेंट्सनी बेसिकली लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचं मुलीचं वजन व्यवस्थित आहे का नाही, हे प्रत्येका पेरेंटनी बघणं हे त्यांची जबाबदारी आहे. कारण का वजन एका लिमिटच्या हाताबाहेर गेलं की त्याच्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन घेणं, त्याच्यापेक्षा आधीच ऍक्शन घेणं आणि पटकन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हेच त्या मुला किंवा मुलीसाठी फायद्याचं असतं, हे पेरेंट्सनी लक्षात घेतलं पाहिजे.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात, जगभरात सर्वत्र.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
7: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. जगातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून गणना होणाऱ्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. हा चित्रपट महोत्सव म्हणजे जगभरातील अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीशी निगडीत दिग्गजांची मांदियाळी आहे. भारतीय सिनेउद्योगातील दिग्गजही या चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यासाठी DIG स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यीय विशेष तपास पथक गठीत करण्यात येणार आहे. हे तपास पथक या हत्येचे आंतरराज्य संबंध तपासणार आहे. बंगाल पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास CBI सोपवण्याची शिफारस केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 21 मे पर्यंत तर विलंब शुल्कासह 22 ते 25 मे पर्यंत अर्ज करता येतील. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत सिद्रामप्पा कुचन यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1980 आणि 1985 या दोन लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडून आले होते. राज्यातील अनेक सहकारी सूतगिरण्या उभारणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ कुस्तीगीर वस्ताद पंढरीनाथ पठारे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. राज्य सरकारच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी खराडी गावचे माजी सरपंच आणि हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ही पदं भूषवली होती. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. सकाळचे 11:30 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम चंदू काका सराव.

0: मधुमालती।
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स। 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
0: श्रोते हो, आज 12 मे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक विजयशंकर जगनेश्वर अर्थात विजय भट यांचा जन्मदिवस। त्यानिमित्तानं आज चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विजय भट यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातील गीतं।

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं विजय भट दिग्दर्शित गूंज उठी शहनाई या चित्रपटातील गीत. स्वर होता लता मंगेशकर आणि गीता दत्त यांचा. भरत व्यास यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: कार्यक्रमात यानंतर ऐकूया बैजू बावरा या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत. शकील बदायुनी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे नौशाद यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजान्त लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6'6", कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता ऐकूया हिमालय के गोद में या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि स्वर आहे मुकेश यांचा.

हिमालय के गोद में या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी आणि स्वर होता मुकेश यांचा. या गीतानंतर कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551817. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
4: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे हेरेच कळत नाहीत।
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।

चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया हरियाली और रास्ता या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा. हसरत जयपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
2: एनडीए मध्ये जायचंय,
3: 11वी पासूनच तयारीला लागा।
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे, संपर्क 9850880058।
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।
4: कार्यक्रमात आता ऐकूया जानवर या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत। हसरत जयपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी।
5: तुमसे अच्छा।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया शागिर्द या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: कार्यक्रमात आपल्या

0: श्रोतेहो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
2: अगर है शोक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
3: हमको भी बुलाते रहिए.
2: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी 6:00 MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

कार्यक्रमात आता ऐकूया तेरे घर के सामने या चित्रपटातील गीत. हसरत जयपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे एस डी बर्मन यांनी. स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात आता ऐकूया बहारों के सपने या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदू काका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदू काका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
6: कार्यक्रमात आता ऐकूया ज्वेल थीप या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे SD बर्मन यांनी.

0: ज्वेल थीप या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्यातील 5,459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचं फडणवीस यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. गुवाहाटी इथे खानापारा इथल्या मैदानावर सुरू असलेल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित आहेत. बिस्वा सर्मा यांच्यासमवेत भाजपाचे 2 आणि आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट या मित्रपक्षांचे प्रत्येकी 1 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये बांगलादेश सीमेवर कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे 45 दिवसांच्या आत जमीन हस्तांतरित करण्याचा आणि केंद्र सरकारची प्रमुख आरोग्य योजना असलेल्या आयुष्मान भारतची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयांचं स्वागत केलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी या दिनाच्या औचित्यानं समाज माध्यमांवर संदेश प्रसारित करून परिचारकांच्या निस्वार्थ सेवेची प्रशंसा करत त्यांना प्रणाम केला आहे. तुमची निस्वार्थ सेवा आणि अढळ निष्ठा हाच एका निरोगी भारताचा खरा पाया आहे. देशाला तुमचा अभिमान आहे असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं असून नड्डा यांनी परिचारिकांना देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आणि आशेचे आधारस्तंभ असं संबोधलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: FM बँड 101 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम

0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, आपलं नाव?
1: मी डॉक्टर नामदेव भुचेकर, मुक्काम जळगाव, तालुका जिल्हा जालना सर.
0: नमस्कार नामदेवजी, आपलं स्वागत आहे.
1: सर, आजकाल खूप जालना जिल्ह्याचं तापमान 42 पर्यंत गेलं सर.
0: हो, आहे, खरं आहे मात्र.
1: आणि त्यातल्या त्यात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई सुद्धा झालेली सर आता सध्या.
0: तुम्ही डॉक्टर आहात तर कशाचे डॉक्टर आहात?
1: मी प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर सर.
0: अच्छा, बर बर बर. पण मग या पाण्याच्या कमतरतेमुळे आता कोणते कोणते आजार येत आहेत किंवा काय सांभाळायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल?
1: सर, आता पाणी बऱ्याच ठिकाणचं बदल होतं, त्यात गाळ उलटी होऊ शकते सर आता जास्त करून.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. पाणी कुठलंही पिऊन चालणार नाही आपल्याला.
1: हो,
0: पाणी स्वच्छ, आपल्याला शुद्ध पाणी प्यावं लागेल.
1: आणि सर, ते सध्या मिळणं कठीण झालेलं. आता टँकरवाले कुठून बी पाणी आणू शकते आता, जिथं भेटल तिथं.
0: हो, पण मला असं वाटतं की पाणी जो साठवतो आहे त्यांनी मात्र काळजी घेतली पाहिजे. तुरटी फिरवणं असेल,
1: पाण्यामध्ये जीवन ड्रॉप टाकायला पाहिजे सर.
0: हा, तेच तेच.
1: सर, एक गाणं ऐकव सर.
0: हो, गाणं ऐकूया, जरूर ऐकूया. कोणतं गाणं ऐकूया?
1: भामटा पिक्चर आहे सर. लाज धरा पाहून जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची.
0: बर, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची.
1: बर, ठीक आहे सर, ठेवतो.
0: खूप खूप धन्यवाद डॉक्टर नामदेवजी. आणि थोडीसे तुमच्याकडनं आम्हाला सल्ला मिळाला, काय काय खबरदारी घ्यायची ते कळलं. आपण जाता जाता श्रोत्यांना एवढं सांगूया की बाहेर गार पिण्यासाठी, खाण्यासाठी म्हणून कुठलाही बर्फ किंवा कुठलंही थंड पाणी जर प्यायचं झालं तर तिथे स्वच्छता आहे ना, आणि ते पाणी आपल्या पिण्यायोग्य किंवा तो बर्फ आपल्या खाण्यायोग्य आहे की नाही याची खात्री लोकांनी करून घेतली पाहिजे.
1: सर, आपण कोण बोलतो सर?
0: माझं नाव प्रसाद कुलकर्णी.
1: प्रसाद कुलकर्णी, ठीक आहे सर,
0: चालेल. धन्यवाद
1: फोन घेतल्याबद्दल सर.
0: ऐकूया.

0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
1: हा नमस्कार सर.
0: नमस्कार, आपलं नाव?
1: शेख अकबर बोलतो, कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी.
0: काय नाव म्हणलात?
1: शेख अकबर बोलतो सर.
0: हा नमस्कार, नमस्कार, बोला बोला.
1: कसा सर मजेत?
0: हो, तुम्ही काय म्हणताय?
1: मी मजेत आहे सर.
0: बर, आज कोणतं गाणं ऐकूया?
1: ते मोहम्मद रफी साहेब आवाजातलं गीत आहे सर.
0: हा,
1: शोधिसी मानवा देव ही अंतरी, नांदतो देव आपल्या अंतरी.
0: आपल्या अंतरी, वा वा, फार सुंदर.
1: नैसर्गिक गीत आहे सर आणि लिहिलंय मला मनापासून आवडतंय.
0: हो, आपलं संगीत श्रीकांत ठाकरे यांचं आहे.
1: हो सर, नक्कीच.
0: चालेल, मग ऐकूया. फार सुंदर गीत आहे आणि अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्या आयुष्याचा ध्येय जे आहे ते सांगितलेलं आहे. ऐकूया.
1: आणि सर एक चारोळी आणि काही मित्राचे नाव सांगितली तो.
0: हो चालेल, माझी चारोळी.
1: हा
0: हा, सांगा.
1: कदम ऐसा रखो की निशान बन जाए, कदम ऐसा रखो की निशान बन जाए, काम ऐसा करो की पहचान बन जाए.
0: वाह,
1: यहाँ तो जिंदगी सभी जीते है, लेकिन जिंदगी जियो तो ऐसी सभी के लिए मिसाल बन जाए.
0: वाह, सभी के लिए मिसाल बन जाए, क्या बात है. आणि हेच या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. चालेल,
1: काही माझी मित्राची नाव आहे.
0: आता मित्रांची नाव?
1: उस्मान शेख फौजी औसा लातूर जिल्ह्यातले, अनवर शेख फौजी आहेत, आमचे नदीम शेख जमदार साहेब आहेत पूर्णचे, आमचे रहीमखान पठाण साहेब आहेत परभणीचे.
0: वा वा, क्या बात आहे. चालेल, मग सगळ्यांसाठी हे सुंदरसे गीत ऐकूया मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं.

0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: मोताळा जिल्हा बुलढाणा येथून विजय सुरटकर बोलतो सर.
0: विजयजी आपलं स्वागत आहे.
1: सर आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर उन्हाचा पारा किंचित वाढला सर.
0: हो वाढलाय ना. खरंय.
1: आणि सर आपण नेहमी सांगतो झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा. परंतु आता जे उन्हाची जी तीव्रता पाहिली आपण, तर या झाडांना खरोखर सर जगवणे सर अत्यावश्यक आहे.
0: खरंच आहे.
1: कारण पाण्याची टंचाई आहे सर.
0: हो.
1: तर पाणी पण जपलं पाहिजे. पाण्याचं आपण योग्य तो वापर केला पाहिजे.
0: झाडं आहेत तर गारवा आहे, आणि गारवा आहे तर पाणी आहे, आणि पाणी आहे तर आपण आहोत.
1: हो सर, खरी गोष्ट आहे एकदम. सेव वॉटर सेव लाईफ.
0: खरंय, अगदी खरंय.
1: आणि सर बरेचसे लोक आम्ही पाहिले सर की त्यांनी वृक्षारोपण तर केलेलं आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये सर ते त्या झाडांची दखल घेत नाही, झाडे वाळून जातात सर. मी बऱ्याच ठिकाणी पाहू राहिलो आता.
0: खरंय. थोडं का होईना पाणी घालत राहिलं पाहिजे.
1: हो सर.
0: आणि थोडंसं कसं आहे की आपल्याला एका वेळी बादली पूर्ण घालायला पाणी नसेल आपल्याकडे, तर झाड इतकं कमी मागतं की ठिबक सिंचनासारखं जर आपण छोटी बाटली तिथे लावून ठेवली आणि जर त्यातनं थेंब पाणी मुळापाशी पडत राहिलं तर ही झाडं आरामात जगू शकतात.
1: खरंय सर, खरंय.
0: तर त्यामुळे नवीन मार्ग आपण शोधले पाहिजेत, पण झाडं जगवली पाहिजेत.
1: हो सर. हो मला सर आज आपल्या या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये चौकट राजा या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे सर.
0: कोणतं?
1: हे जीवन सुंदर आहे.
0: वा, क्या बात आहे. क्या फार सुंदर गीत आहे आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरात.
1: आणि सर हे जीवन जर सुंदर असेल सर ते निसर्गामुळेच आहे सर. खरं तर
0: खरंय, अगदी खरं.
1: आणि या निसर्गाचा जो आनंद आहे हा उपभोगताना सर जीवनाची महती आपल्याला कळते सर कशी येतं.
0: होय. चालेल,
1: नक्की ऐकावं सर. धन्यवाद.
0: हो निश्चित, जरूर ऐकूया अंजली आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत.
1: हो सर.
0: धन्यवाद.

0: हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग.

0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
1: नमस्कार.
0: नमस्कार, बोला बाळासाहेब वदक.
1: बाळासाहेब वदक बोलतो.
0: बोला बाळासाहेब वदक, बऱ्याच दिवसांनी फोन केलाय.
1: हो, पाच नाजूक वट फुले फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली, श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली.
0: वा वा वा, हो चालेल, ऐकूया मग.
1: हो, धन्यवाद
0: धन्यवाद.

0: नमस्कार
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: हो ते तर मी मुक्काम पोस्ट चौका तालुका संभाजीनगर इथून चंद्रकांत गोंटे बोलत आहे.
0: चंद्रकांतजी आपलं स्वागत आहे, बोला.
1: हो हो सर, तर मला इथे 12 तारखेला आहे ना परिचय दिन, परिचय म्हणजे नर्स.
0: हा,
1: तर त्याला सांगा मी सर्व सिस्टर माझी सभे शुभेच्छा सर.
0: बर, आपलं जरूर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. गाणं कोणतं ऐकायचं?
1: गाणं लक्ष्मीची पावलं म्हणलं, पिटे अंधारे झाले मोकळे आकाश.
0: लक्ष्मीची पावलं चित्रपटातलं.
1: हो
0: चालेल चालेल. सुधीर मोघे यांचं हे गीत आहे आणि श्रीधर फडके यांचं संगीत आहे.
1: बरोबर, अशोक भोसले यांनी,
0: सुधीर फडके यांनी गायलेलं, बाबूजींनी गायलेलं गीत.
1: हो बरोबर. आणि सगळे मित्र आहे प्रथम तुम्ही कुलकर्णी साहेब.
0: हा हा
1: साहेब. भाऊल फुलसेबे, बोलू विवेक नाईक हे, पटेल सुरेश जाधव हे, बसाय बंधू सर्व आपले होते.
0: चालेल चालेल, सगळे मिळून ऐकूया लक्ष्मीची पावलं चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद.
1: हो सर, हो सर, धन्यवाद सर, धन्यवाद.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
2: मी आरेफ बोलतो, आरेफ छेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्ह्यावरून.
1: आरेफ जी, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड.
2: तिकडं
1: बोला बोला
2: सर. आमच्याकडे खूप गरमाट आहे सर.
1: हो हो हो,
2: पाऊस पडला आमच्याकडे परवा दिवशी.
1: बरोबर. अच्छा अच्छा, हळूहळू पाऊस पडायला लागला सगळीकडे.
2: हो
1: बरोबर बरोबर. आज आरेफ जी,
2: संसार चित्रपटातलं गीत आहे का सर?
1: हा, कोणतं?
2: अरे संसार, संसार चित्रपटातलं कोणतंही चालेल सर.
1: अच्छा, कोणतंही गीत. आरेफ जी, मग तुम्ही जे म्हणला की अरे संसार संसार चित्रपटातलं एखादं गीत ऐकायचं आहे, तर आज आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जे गीत आहे, राजा ललकारी अशी दे, हे गीत ऐकूया. जे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि याचं संगीत अनिल अरुण यांचं आहे, तेव्हा ऐकूया अरे संसार संसार चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद फोन केला त्याबद्दल.
2: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हां नमस्कार, मी पुण्यावरून वैशाली कराडकर बोलतेय कोथुडपुळी.
0: वैशालीतही आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
1: माझा पहिल्यांदाच फोन लागलेला आहे.
0: होय होय, आपलं स्वागत
1: आहे या कार्यक्रमासाठी फोन.
0: वा वा, आपलं स्वागत आहे. म्हणजे पुण्यात असूनही तुम्हाला आकाशवाणी पुणे केंद्रात पोहोचायला खूपच वेळ लागला.
1: नाही वेळ तर लागलाच, पण काय होतं बऱ्याच दिवस ते नेहमीचे श्रोते फोन करत असतात, त्याच्यामुळे लागत नाही फोन. पण तुम्ही जी सूचना मी मागे एकदा केली होती लोभ असावं, त्याची तुम्ही अगदी तंतोतंत पालन करून याचं मला कौतुक वाटलं की लगेचच ती आत्मसात करून लोकांनी 2 महिन्यानंतर करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आमच्यासारखे जे कधी फोन करतात त्या श्रोत्यांना बोलता येते आता.
0: पण तरी वैशाली, ते माझं असं म्हणणं आहे की अजूनही काही श्रोते वारंवार तेच श्रोते फोन करतात, तर अजूनही आमचं सांगणं आहे की इतर श्रोत्यांनाही खूप त्यांचं भरभरून बोलायचं असतं, त्यांच्या आवडीची गाणी ऐकायची असतात, आणि त्यांना मात्र मग आपण संधी देत नाही. आज कोणतं गाणं ऐकूया?
1: मला मुंबई पुणे मुंबई 2 मधलं गाणं ऐकायचं होतं.
0: चालेल चालेल, आपण असं करूया, मुंबई पुणे मुंबई 2 चित्रपटातलं एक छानसं गीत तुम्हाला ऐकवतो आहे.
1: म्हणजे लागत नाही फोन बऱ्याच वेळानं माझा,
0: हरकत
1: ते हे झालं. कधी ऐकायला मिळेल हे गाणं मला कळू शकेल सर?
0: हा, आपला हा जो कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, हा सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतो, आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात आपल्या विविध भारती FM 101 वरून प्रसारित होतो.
1: ठीक आहे,
0: त्यामुळे या दोन्ही वेळा तुम्हाला ऐकायला मिळेल, जरूर ऐकूया. धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
0: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून सरोदी बोलतो सर.
1: विष्णूजी बोला.
0: नमस्कार, कुलकर्णी सर बोलता ना?
1: हो नमस्कार विष्णूजी.
0: हा,
1: कोणतं गाणं ऐकूया?
0: आज आपल्या आवडमध्ये एक गीत ऐकायचं होतं मला. ते लग्न गीत मिळेल का आपल्याकडे? मी मेथी बाईचं लग्न लगीन निघालं.
1: हो हो हो.
0: हा, तर दुध्या भोपळा नवरा झाला.
1: हो हो हो हो हो.
0: हा, तर हे गीत ऐकायचं होतं आम्हाला. मग
1: हो, चालेल चालेल. मेथी बाईचं लगीन ठरलं. हो, शाहिल विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेलं.
0: हा, तर या गीतासाठी माझे काही मित्र होते.
1: बर बर बर, सांगा. बोला बोला.
0: राजजीत सरोदे, आमोल हिवाळे,
1: हा,
0: गंगापूरहून धनंजय वाघ,
1: हो,
0: शिलू धारू बिलीतून सय्यद जलाल भाई,
1: बर,
0: आरे शेख,
1: हा,
0: आणि नारायणगावहून राजेंद्र मिसाळ.
1: चालेल. शाहीर विठ्ठल उमप आणि शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेलं हे छानसं लोकगीत आहे, ऐकूया. धन्यवाद.
0: हा हा, धन्यवाद धन्यवाद
1: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: मी मुक्कम मिरगव्हाण तालुका करमाळा येथून शालंधर कुलकर्णी बोलतोय.
0: बोला शालंधरजी, आपलं स्वागत आहे.
1: आपण कोण बोलताय सर?
0: माझं नाव प्रसाद कुलकर्णी.
1: हा बरोबर आहे. हा
0: बोला शालंधरजी.
1: म्हणलं लग्न सराय चालू आहे, जरा आपलं एक गाणं ऐकावं जरा.
0: हो चालेल, कोणतं गाणं ऐकूया?
1: गंगा जमना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा.
0: वा शालंधरजी, हे छान गीत तुम्ही सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी लग्न सराई आली किंवा घरात आपल्या मुलीचं, आपल्या कन्येचं लग्न झालं तर प्रत्येक आई वडिलांच्या मनात कुठेतरी हे गाणं रुंजी घालत असतं. पी सावळाराम यांचं हे गीत आहे, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे, त्यामुळे अतिशय आर्त स्वरातलं, मनातल्या भावना सांगणारं असं हे गीत ऐकूया. धन्यवाद.
1: हा

0: नमस्कार.
1: हॅलो.
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
1: हो, रामकृष्ण हरी.
0: नमस्कार.
1: आपल्याला गाणं द्यायचंय.
0: हा, तुमचं नाव सांगता ताई?
1: माझं नाव सिंधुबाई काटे.
0: हा सिंधुबाई, बोला बोला, कोणतं गाणं ऐकूया?
1: आपल्याला सुख येतील दिस जातील.
0: हा, दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख येईल.
1: हो हो,
0: बरोबर बरोबर. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं शापी चित्रपटातलं गीत आहे.
1: त्यातले गाणं
0: चालेल चालेल, ऐकूया. धन्यवाद सिंधुताई.
1: हो चालेल,
0: धन्यवाद.

0: नमस्कार. हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
1: नमस्कार, मी ज्योती सपकाळ बोलते.
0: ज्योतीताई नमस्कार, आपलं स्वागत आहे.
1: हा नमस्कार, मला एक गाणं ऐकायचंय.
0: हा हा.
1: दत्वजी गमला मनी तोशला.
0: प्रभू अजी गमला मनी तोशला. एकच प्याला नाटकातलं हे पद आहे.
1: हा एकच प्याला. बरोबर, मला आठवत नव्हतं सर की ते कुठले आहे नाटकातलं. मला सारखंही वाटत होतं की कटाघाजा घुसली की वाचत वाटत.
0: नाही नाही, एकच प्याला नाटकातले ही भैरवी आहे. तुम्हाला जरूर ऐकवतो ही भैरवी.
1: चालेल चालेल
0: चालेल. धन्यवाद ज्योतीताई, ऐकूया.

आकाशवाणी नेटवर्कवरून पुणे विविध भारती 101 FM वरून आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम फोन इन आपली आवड.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95

0: 0995-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95-95-24-25-59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM. आता ऐकूया नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गदर या चित्रपटातील गीत. स्वर आहे विशाल मिश्रा आणि नितीन मोहन यांचा. सईद कादरी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे मिथुन यांनी.

श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM आणि ऐकत आहात नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळं आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद पेन नाही यावेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात पुढील गीत आहे 1920 हॉरर्स ऑफ द हार्ट या चित्रपटातील. स्वर आहे जावेद अली आणि पलक मुच्छाल यांचा. श्वेता बोथरा यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे पुनीत दीक्षित यांनी.

0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता ऐकूया ॲनिमल या चित्रपटातील सोनू निगम यांनी गायलेलं गीत. राज शेखर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे हर्षवर्धन रामेश्वर यांनी.

अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल। या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर। हमको भी बुलाते रहिए। शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

अगर है शौक मिलने का या सुंदर अशा सांगीतिक कलाकृतीचा अनुभव घ्यायला आज नक्की या MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
4: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया बॅड बॉय या चित्रपटातील गीत. स्वर आहे शान यांचा. शब्बीर अहमद यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळं आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.
4: पोलीस
5: मिस सीमा?
4: हो, बोलते.
5: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
4: पण का? मी
5: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
4: डिजिटल अरेस्ट?
5: 1 लाख द्या, वाचाल.
4: इतके पैसे?
5: बरं, ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
4: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
5: अरे,
4: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
6: हॅलो मम्मा.
4: हाय.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता

0: वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती हे

0: ना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता आपण ऐकत आहात डंकी या चित्रपटातील गीत. स्वर आहे शादाब फरीदी आणि अल्तुमश फरीदी यांचा. अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी.

0: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित रहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
9: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया लॉस्ट या चित्रपटातील गीत. स्वर आहे स्वानंद किरकिरे यांचा, संगीतकार शंतनू मोहित्रा आणि गीतकार आहेत स्वानंद किरकिरे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया चिडियाखाना या चित्रपटातील गीत. स्वर आहे परोमा दासगुप्ता आणि राजीव सुंदरसन यांचा. अनिल पांडे यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे विवेक राजगोपालन यांनी.

0: चिडियाखाना या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: The next wave. The next wave.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. दुपारचे 2 वाजले आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम

जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं भरत मिलाप या चित्रपटातील मन्ना डे यांनी गायलेलं गाणं. भरत व्यास यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी.

श्रोतेहो यानंतर कार्यक्रमात ऐकूया अंगुलीमाल या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर, मीना कपूर आणि मन्नाडे यांचा. गीतकार भरत व्यास, संगीतकार अनिल विश्वास.

कार्यक्रमात आता ऐकूया गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाजी या चित्रपटातील गीत. साहिर लुधियानवी यांच्या शब्दांना संगीतानं सजवलं आहे एस डी बर्मन यांनी.

0: NSCC अलर्ट या इंटरनॅशनल यांच्या बरोबरही तुम्ही सक्रिय आहात, तर या सक्रियतेविषयी जरा सांगा ना आम्हाला.
1: याच्यामध्ये काय माहिती का की लायन्स क्लब हा एक म्हणजे प्लॅटफॉर्म झाला हा, पण मी कमिन्स इंडियाच्या माध्यमातून आणि मी ऑल इंडियाचा मार्केटिंगचा डिफेन्सचा हेड होतो. यामुळे मी संपूर्ण म्हणजे भारतात भ्रमण म्हणजे असायचं आणि माझा म्हणजे सामाजिक आवड असल्यामुळे प्रत्येक मेट्रोमध्ये गेलो किंवा प्रत्येक सिटीमध्ये गेलो. तर मी इथला थोडासा अभ्यास असायचा माझा किंवा इथं एनजीओज म्हणजे कुठल्या कुठल्या एनजीओज आहेत, कुठल्या एनजीओचे कोण माणसं आहेत, कुठल्या प्रकारचे ते कामं करतात आणि त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस ते आपल्याकडे इम्प्लिमेंट करता येतील का.
0: अच्छा,
1: तर या उद्देशाने

0: मी अनेक म्हणजे एनजीओशी मी जोडलो गेलो, ह्याच्यामध्ये मग आपल्या माजी राज्यसभेचे खासदार जे आहेत वंदनाताई चव्हाण ह्यांची अलर्ट नावाची ऑर्गनायझेशन आहे, आणि जी म्हणजे एन्व्हायरमेंट आणि महिला सबलीकरण
1: त्याबाबत काम करतात,
0: ह्याच्यावरती हे करतात. तर मी ह्यांच्याशी पण मी जोडलो गेलो. ह्याच्यानंतर वनराई जी पद्मभूषण
1: मोहनधारी
0: यांची आहे, ह्यांचं पण पर्यावरणाचंच
1: काम
0: आहे, गेली 40 वर्ष काम करतात,
1: जलसंधारण आणि वृक्षारोपणामध्ये अतिशय सक्रिय असं त्यांचं योगदान.
0: आणि वनराई डॅम,
1: वनराई बंधारे,
0: बंधारे म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो बंधारे म्हणतो. तर हा जो पर्यावरणाचा जो धागा आहे, तर जे जे लाईक माइंडेड म्हणजे पुण्यातले असतील, स्टेटमधले असतील किंवा देशातले जे काही पर्यावरणाविषयी काम करणारे जे काही एनजीओ आहेत ह्यांच्याशी मी जोडलो गेलो, आणि ह्यांच्याशी पण म्हणजे जॉईंट ऍक्टिव्हिटी, जॉईंट सेवा कार्य हे आमचे होत असतात. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये काहीतरी चांगलं असतं.
1: बरोबर आहे, चांगली पण आपल्याला घ्यायला काय हरकत नाही,
0: सगळ्या बेस्ट प्रॅक्टिस जे एकत्र करून.
1: बरोबर,
0: की आपली जी काही डिलिव्हरी आहे,
1: बरोबर,
0: म्हणजे आपली समाज कार्याची ही उत्तम व्हायला पाहिजे.
1: सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या ही संस्था म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, तर यासोबत देखील आपण काम करता, तर या फाउंडेशन विषयी थोडीशी चर्चा करूया.
0: हो, तर आपणास माहिती आहे की डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे आपले परराष्ट्र मंत्रालयामध्ये सचिव होते.
1: बरोबर आहे,
0: अतिशय उत्तम
1: प्रशासक
0: व्यक्तिमत्व, प्रशासक आणि माणुसकीची जाण म्हणजे असणार आहे. आज त्यांना रिटायर होऊन 4 वर्ष झाली.
1: बरोबर,
0: पण ते भारतभर चांगुलपणाची चळवळ चालवत आहेत.
1: अच्छा,
0: अनेक राज्यातली जी म्हणजे उत्तम जी मंडळी आहेत ह्यांना त्यांनी म्हणजे एका प्लॅटफॉर्मवरती आणलेलं आहे, नॅशनल म्हणजे लेवलवरती. आणि खेडोपाडी ज्या काही गरजा आहेत एज्युकेशनल मुख्यतः, तर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर एज्युकेशन या विषयावरती अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत, आणि त्यांच्या उपक्रमात मी सुद्धा सामील झालेले आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर त्याचं बरंच काम आहे, मग तिथं लायब्ररी असेल, नर्सिंग कॉलेज असेल, किंवा एन्व्हायरमेंटचे पण काही उपक्रम आहेत, आणि परदेशी शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, असे अनेक विषयावरती ते म्हणजे आमची फार मोठी टीम सुद्धा आहे, ह्यांना ते गाईड करतात आणि आमच्या सर्वांचे ते मेंटोर आहेत.
1: सर, याला जोडूनच मला विचारायचं होतं की तुम्ही सुरुवातीच्या तुमच्या चर्चेमध्ये किंवा आपल्या बातचीतीमध्ये सांगितलं होतं की महाविद्यालयीन शिक्षणामध्ये काही विद्यार्थ्यांना तुम्ही काही स्वरूपाची मदत निर्माण करून दिली होती, उपलब्ध करून दिली होती, परंतु शैक्षणिक शिक्षण झाल्यानंतर बऱ्याचदा युवकांना जी आवश्यकता असते रोजगाराची, तर रोजगारासाठी किंवा रोजगार मिळवून देण्यासाठी सुद्धा आपण सक्रिय आहात, तर ते कशा पद्धतीनं रोजगार मेळाव्यांचं आयोजन असेल किंवा रोजगाराबाबत उपलब्ध करून घेण्यासाठी मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण प्रयत्न करतात, तर याविषयी थोडंसं सांगा ना मला.
0: गेल्या 20 वर्षापासून आम्ही बऱ्याच विद्यार्थी म्हणजे जे ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालेलं आहे त्यांचं आणि बरेच मंडळी सोलापूर, उस्मानाबाद, नगर, विदर्भ या भागातून येतात.
1: हो,
0: ह्यांची मार्कलिस्ट जर तुम्ही बघितली तर आपल्याला 90%, 89, 92, 93 असे होतात. परंतु कॉर्पोरेटमध्ये इंटरव्ह्यू हा एक फार महत्वाचा एक भाग असतो.
1: बरोबर आहे,
0: तर ह्यांचं इंटरव्ह्यूचं स्किल हे वाढलं पाहिजे आणि दॅट आणि ते कॉर्पोरेटच्या एक्सपेक्टेशन
1: असलं पाहिजे,
0: एक्सपेक्टेशन प्रमाणे त्यांनी आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला पाहिजे. ह्याचं जे सॉफ्ट स्किल आहे

0: ह्याचं मी या विद्यार्थ्यांना
1: बर
0: मार्गदर्शन करतो.
1: अच्छा,
0: बसायचं म्हणजे कसं?
1: बॉडी लँग्वेज,
0: बॉडी लँग्वेज म्हणा
1: आपली कशी असावी,
0: सॉफ्ट स्किल म्हणा, आणि कुठल्या प्रश्नाचं म्हणजे कुठपर्यंत उत्तर द्यायचं, कुठे थांबायचं, ज्याला इंग्लिश मध्ये पॉज म्हणतो आपण, हा पॉज अतिशय महत्वाचा
1: असतो. बरोबर.
0: आणि म्हणजे आपण जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये बोलतो तर आय टू आय आय टू आय कॉन्टॅक्ट पाहिजे,
1: म्हणजे आपला आत्मविश्वास त्या विद्यार्थ्या
0: वेशभूषा आपली म्हणजे उत्तम पाहिजे. मग ह्याच्यामध्ये हेअर कट आलं, कपड्यांचा रंग आला. हा तर असे मी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना मी त्याचं गायडन्स दिलेलं
1: आहे. बर.
0: त्याचबरोबर मी म्हणजे 40-42 वर्षे म्हणजे इंडस्ट्रीच्या संपर्कात मी आहे, आणि ह्याच्यामुळे की माझं नेटवर्क चांगलं आहे, माझे बरेचसे मित्र मोठ्या मोठ्या कंपनीत उच्च पदावर म्हणजे आहेत. तर ह्याचा मी या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जॉबसाठी यांना उत्तम नोकरी मिळावी, त्यांचा उत्तम इंटरव्ह्यू व्हावा, असं हे माझं म्हणजे ऑन गोईंग असतं. हा म्हणजे माझ्या लॅपटॉपमध्ये एनी गिव्हन टाइम म्हणजे 100 CV आहेत. आता त्या 100 CV मध्ये माझा स्ट्राईक रेट जो आहे तो 15-20% आहे. मी आनंदी आहे.
1: अच्छा,
0: की आज 15-20% जे ग्रॅज्युएट मुलं आहेत यांना म्हणजे आपल्या नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांना जॉबची संधी उपलब्ध म्हणजे होते. ह्याचं मी आपल्याला एक सिम्पल मी हे देतो म्हणजे एक्झाम्पल
1: द्यायचं झालं तर
0: 2008 मध्ये एक नगरमधला एक विद्यार्थी होता की जो तिथं म्हणजे आफ्टर इंजिनिअरिंग एका MIDC मध्ये म्हणजे काम करत होता, आणि याची वर्षाचा पगार जो होता तो होता 78,000 रुपये होता फक्त 2008 मध्ये.
1: अच्छा. बर.
0: आणि मग एकाच्या माध्यमातून तो माझ्याकडे आला, मग आम्ही त्याचा म्हणजे इंटरव्ह्यू घेतला. आम्ही कंपनीचं नाव सांगत नाही.
1: बर बर, ठीक आहे.
0: कारण ह्याच्यात काही म्हणजे पर्सनल काही असतो, डेटा असतो त्यामध्ये. तर तो आमच्याकडे इंजिनियर म्हणून म्हणजे 2008 मध्ये जॉईन झाला. आज 2026 18 वर्षामध्ये तो इंजिनिअरिंग फक्त इंजिनियर म्हणून जॉईन झाला. आज तो जनरल मॅनेजर आहे. आणि आज त्याला ज्याला 78,000 रुपये 2008 मध्ये मिळत होते आज त्याला 30,00,000 रुपये मिळतात. आणि जे काही आयुष्यातले जे असतात की बाबा फ्लॅट कार वगैरे वगैरे असतो हे आहे. तर मी म्हणजे एकच उदाहरण दिलंय कारण आपल्याकडे वेळेचं भान पण आपल्या बाळ पाहिजे.
1: सर, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन यामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तर या ठिकाणचं आपलं काम कसं असतं किंवा चालतं काय?
0: म्हणजे कमिन्स इंडिया म्हणजे फाउंडेशन मध्ये कारण मला म्हणजे सोशल वर्कची आवड असल्यामुळे मी एन्व्हायरमेंटचा जो व्हर्टिकल आहे कारण प्रत्येक कॉर्पोरेट म्हणजे कंपनी मध्ये जो सीएसआर फंडिंग जे असतं त्या सीएसआर फंडिंग मध्ये त्यांचे गोल्स असतात की कुठल्या क्षेत्रात काम करायचं, मग ते असेल एनर्जी असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, एन्व्हायरमेंट असेल. तर मला एन्व्हायरमेंटची आवड असल्यामुळे मी त्या एन्व्हायरमेंट क्षेत्रामध्ये जो व्हर्टिकल आहे त्या व्हर्टिकल मध्ये की 2011 मध्ये झिरो गार्बेज कात्रच हा मी अतिशय उत्तम असा प्रोजेक्ट म्हणजे कात्रच्या संपूर्ण वार्डामध्ये म्हणजे एका वार्डामध्ये म्हणजे 40-50,000 लोकसंख्या असते. आता मी संपूर्ण 2-3 वर्ष ओला कचरा वेगळा करणे, सुका कचरा वेगळा करणे, म्हणजे प्लास्टिक घरामध्ये म्हणजे एकत्र करणे, तर हे आम्ही प्रोजेक्ट आम्ही सातत्याने आमचे कमिन्स इंडियाची टीम आणि जनवाणी आणि याच्यामध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल पण भाग म्हणजे घेतला होता. तर ऑलमोस्ट 1,000 दिवस आम्ही त्या प्रोजेक्टसाठी व्यतीत केले आणि संपूर्ण पुण्यामध्ये म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये म्हणजे कात्रज वार्डा झिरो गार्बेज म्हणजे कात्रज हे उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलं.
1: अच्छा, व्यक्तिमत्व
0: हे मी आपल्याला एकच

0: हे दिलं, कारण काय की आपल्याकडं खरंच काही.
1: हो. पण सर मग मला हे सांगा की सामाजिक कार्य करत असताना आशीर्वाद वृद्धाश्रम असेल किंवा स्नेह क्षितिज मेंटल रिहॅबिलिटेशन या सामाजिक मंचावरती देखील तुम्ही उल्लेखनीय काम करत आहात, यावरची थोडीशी चर्चा व्हायला काय हरकत नाही याच्यामध्ये?
0: नाही हरकत नाही. नांदेड सिटी जी आहे, हा म्हणजे जे आपल्या म्हणजे सिंहगड रोडच्या जवळ आहे,

0: नांदेड सिटी जे आहे हा म्हणजे जे आपल्या म्हणजे सिंहगड रोडच्या जवळ आहे
1: बर
0: तर तिथे एक आशीर्वाद वृद्धाश्रम आहे.
1: अच्छा.
0: आणि हे वृद्धाश्रम जे आहे हे विनामूल्य आहे. ओके. तर तिथं 20 ते 22 वृद्ध म्हणजे जे 70 ते 80 वर्षाचे आहेत आणि ज्यांना घरामधून म्हणजे मानसिक बळ आणि आर्थिक बळ मिळत नाहीये असे वृद्ध मंडळी त्या वृद्धाश्रम मध्ये आहेत. तर देडगे नावाचे ग्रस्त आहे म्हणजे 50 वर्षाचे असतील आणि त्यांची फॅमिली तर ते अतिशय प्रामाणिकतेने या सर्व 20 जे वृद्ध मंडळी आहे ह्यांचा ते सांभाळ करतात. ह्यांचं म्हणजे आरोग्य असेल यांचं मानसिक स्वास्थ्य असेल तर या सर्व गोष्टीचा विचार करून ते कसे आनंदी राहतील ह्याची ते देडगे फॅमिली विकास नाव आहे त्यांचं आणि त्यांची फॅमिली काळजी घेतात.
1: अच्छा.
0: तर ह्यांना म्हणजे अधूनमधून आर्थिक आणि एक म्हणजे काही अडचणी येतात की आता मध्यंतरी ह्यांचा वॉटर टँक तो फुटला. आता त्यांनी फोन केला मला की अनिल जी असं असं आहे आणि आम्हाला एक अर्जंटली म्हणजे एक वॉटर टँक म्हणजे हवा आहे. ह्याच्यानंतर एक दोन वर्षा अगोदर त्यांचं चप्पर ते लीक होत होतं.
1: अच्छा.
0: आता मला तरी विनंती केली की आमचं चप्पल लीक होतं यासाठी काही आर्थिक मदत जर आपणाकडून झाली.
1: अच्छा.
0: आता उत्तम होईल. तर आणि माझं कसं आहे की मी माझ्या उत्पन्नातला 5% मागच्या 20 वर्षापासून अशा सामाजिक कार्यासाठी खर्च करतो.
1: अच्छा.
0: त्याला खर्च म्हणता येणार नाही ती एक सेवा आहे. आणि ह्याच्यासाठी मला माझ्या जे देश आणि विदेश मधले माझे मित्र परिवार आहे ह्यांची पण मला प्रत्येक वेळी साथ असते आणि आजच्या निमित्ताने मी त्यांचे सुद्धा आभार मानतो.
1: वा सर, आजच्या आपल्या मुलाखतीतला जो आहे मुख्य ज्या कारणासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित केलंय तर त्या प्रश्नाकडे आपण त्यांना घेऊन जाऊयात. तर अनिल मंद्रुकर यांना अटल पुरस्कार जो आहे तो नुकताच मिळालेला आहे. माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते हा नवी दिल्ली इथं हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सर, या पुरस्काराचे निकष, आपली निवड आणि झालेला पुरस्कार वितरण समारंभ आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सर्वात प्रथम निकष ह्याच्याविषयी मी आपणास जरा थोडीशी माहिती देईन. प्रत्येक राज्यातील एका व्यक्तीला म्हणजे हा पुरस्कार म्हणजे दिल्ली देण्यात आला. तर ह्याचा निकष जो होता तो ह्याच्याविषयी मी आपल्याशी बोलतो. नेशन फर्स्ट हा त्याचा कन्सेप्ट म्हणजे होता की जे राष्ट्रहित
1: सर्वप्रथम
0: ह्याच्यावरती गेल्या 20 ते 25 वर्ष सातत्याने मी पुन्हा एकदा मी अंडरलाईन करतो सातत्याने आणि आपला व्यवसाय सांभाळून अशा ज्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना हा पुरस्कार म्हणजे देण्याचा जे काही जज कमिटी असेल म्हणजे त्यांचा तो निकष होता. ह्याच्यासाठी दूरध्वनीवरती
1: अच्छा
0: इंटरव्ह्यू झाला आणि तो संपूर्ण इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी जे जे काही मी सांगितलं की त्याचा इव्हिडन्स मागितला.
1: बर. नवी दिल्लीतलं रामधारी सिंह दिनकर या न्यासाच्या वतीनं हे पुरस्कार दिले जातात
0: आणि अटल बिहारी वाजपेयी
1: आपले माजी पंतप्रधान
0: विचार मंच
1: त्यांच्या म्हणजे त्यांच्या नावे हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो. सर, स्वरूप काय होतं या पुरस्काराचं?
0: स्वरूप याच्यामध्ये एक मुवमेंट होता.
1: बर.
0: ह्याच्यानंतर 4 पुस्तकं होती.
1: अच्छा.
0: आणि बिहारमध्ये मोतिहारी म्हणून एक गाव आहे.
1: अच्छा.
0: आणि तिथं हस्तकलेने टोप्या बनवतात.
1: बर.
0: काय म्हणजे ती विशिष्ट अशी राऊंड टाईप आहे म्हणजे आपल्याकडे जसं महाराष्ट्रात पगडी आहे तर ह्यांच्याकडे ती अशी म्हणजे राऊंड टाईपची पगडी
1: तयार केली जाते.

0: आणि ह्याच्यावरती नक्षीकाम वगैरे आहे सगळं, तर अशा विशिष्ट एक आपण ज्याला हे म्हणू
1: हस्तकिरण हस्तकारागिरी जे असते त्यांच्या वतीने तयार केलेली ती हाताने बनवलेली टोपी जी आहे
0: ती, हा तर ती टोपी ह्याच्यानंतर एक माळ होती आणि नंतर शाल होती
1: बर
0: आणि
1: प्रशस्ती पत्र
0: दिल्ली मधल्या तालकटोरा जे इंडोर स्टेडियम आहे त्या इंडोर स्टेडियम मध्ये 700 ते 800 सर्व मान्यवर आणि प्रत्येक राज्यातले पुरस्कार ती म्हणजे एक एक तर असं तो अतिशय म्हणजे भव्य असा तो प्रोग्राम होता. ह्याच्यामध्ये आजी माझी काही खासदार मंडळी पण म्हणजे होती आणि असा सुंदर म्हणजे असा कार्यक्रम म्हणजे होता आणि मला ह्याच्यामध्ये एक म्हणजे आवडलं निकष सातत्य म्हणजे कुठलंही कार्य आपण आता घेतलं तर नॉन स्टॉप म्हणजे जे जी मंडळी म्हणजे कामं करतात तर ह्याची या म्हणजे अटल राष्ट्र सेवा पुरस्कार ची ती प्रामुख्याने ती म्हणजे अट होती आणि विविध राज्यामधले हवे होते त्यांना. ही ऑर्गनायझेशन दिल्लीमधल्या असल्यामुळेच फक्त नॉर्थ इंडिया म्हणजे असं काही नव्हतं, त्यांना अगदी म्हणजे केरला म्हणजे वेस्ट बंगाल सिक्कीम इथून पण ह्यांनी एक एक म्हणजे पुरस्कार ती जे आहेत ह्यांची त्यांनी सन्मान केला.
1: सर तुम्ही अनेक वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहात आणि सातत्यानं या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तर तुमच्या दृष्टीनं समाजसेवा व्रत आहे वसा आहे का लष्कराच्या भाकरी भाजड आहे काय आहे?
0: विकसित भारत हे आपलं आता सर्वांचं स्वप्न आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त समाजकार्य नाही 140 कोटी नागरिक आहेत, तर विकसित भारत 2047 हे प्रत्येक भारतीयाचं उद्दिष्ट आहे. ह्याच्यामुळे मी ह्याला म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या म्हणणार नाहीये. ही आपला देश समृद्ध संपन्न आणि विकसित होणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर,
0: कारण देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ 78 वर्ष झालेली.
1: बरोबर,
0: तर 2047 मध्ये जेव्हा 100 वर्ष पूर्ण म्हणजे होतील तर आपला देश हा जगामध्ये म्हणजे टॉप 3 मध्ये हवा. ह्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुणाचं समाज क्षेत्र असेल, कुणाचं शिक्षण क्षेत्र असेल, कुणाचं इनोव्हेशन असेल, पत्रकार असतील, उद्योजक असतील, त्यांनी आपल्या आपल्या
1: ज्या क्षेत्रामध्ये ज्या आहेत सर्वोत्कृष्ट प्रत्येकाने दिलं. तर जसं तुम्ही म्हणताय की ज्यावेळेस देशाचा आपण 77 समारंभ साजरा करतो त्यावेळेस निश्चितच भारत आपला हा प्रगतीशील आणि विकसित
0: अभिमानाने की म्हणजे प्रत्येकाला असं म्हणजे अशी भावना झाली पाहिजे की आज 100 वर्षानंतर आमचा देश हा म्हणजे जगातला सर्वात डेमोक्रॅटिक आणि प्रॉस्परस असा देश आहे आणि याचा अभिमान प्रत्येकाला असणार आहे. आणि जाता आता फक्त एकच सांगायचं मला की आजचा भारतामधला युवक प्रत्येकाने आपल्या समाजासाठी आणि देशासाठी म्हणजे आठवड्यातून 4 तास म्हणजे देणं हे अत्यंत आवश्यक आहे.
1: तर जसे तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं सातत्य आहे आणि अग्रेसर आहात, देश हा ज्यावेळेस 100 वर्ष पूर्ण करेल तर तो एक प्रगतीशील देश होणार आहे आणि आपल्या क्षेत्रातली कार्याची दखल घेत आपण हे सातत्य असंच अजून पुढे सुरू ठेवावं आणि या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कार आपल्याला मिळत राहो अशी शुभेच्छा अशी सदिच्छा व्यक्त करत आजच्या या मुलाखतीमध्ये आज आपण इथे थांबूयात. आणि मंद्रूपकर सर आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही सर्व माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. मी सुद्धा आपला म्हणजे आभारी आहे म्हणजे पुणे आकाशवाणी. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

गांधारी सिंह दिनकर स्मृती न्यासाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कारप्राप्त लायन अनिल मंद्रुपकर यांच्या कैलास शिंदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकला. सादरकर्ते होते विनायक मोरे.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM. याचबरोबर आपण सोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, आता ऐकूया वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत. कवी संजीव यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे राम किंकर यांनी.

0: वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. कवी संजीव यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं राम किंकर यांनी. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलं आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारा सखी सहेली हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: विविध भारती देश की सुरीली धड़कन छाया गीत ये कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों में।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल।

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज यामध्ये आपण ऐकणार आहोत कादंबरी पांगिरा, लेखक विश्वास पाटील, वाचक सर गौरी लागू यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी. या आधीच्या भागात आपण ऐकलं सगळ्यात चंगळ सदावाण्याची. गावचं स्वस्त धान्य दुकान त्याच्याकडेच होतं. एकाच पाख्याखाली दोन दुकानं, एक घरचं आणि एक सरकारी. इधर का माल उधर करायला जराबी तकलीफ पडत नव्हती. दुष्काळात धंदा चांगला चाललेला. तो तान्यान संपाला हाताशी धरून वरिष्ठांना फोन लावित होता. गावाला अधिक साखर द्या, तेल वाढवून द्या, गाव उपाशी मरतोय, असा फोनवर दंगा चालला होता. दुष्काळी स्थिती बघून प्रमाणापेक्षा अधिक धान्य गावाला मंजूर व्हायचं. गावासाठी म्हणून वाणी साखरेचं आणि तेलाचं डबं गाडीत भरायचा. तालुक्याच्या गोडावनातनं गाडी बाहेर पडायची आणि शेठ हिरामणच्या दुकानामोर थांबायची. हिरामण दुपटीनं माल घ्यायचा आणि तिपटीनं बाजारात विकायचा. घरात कार्ड ठेवू नका, मळतील, तुटतील, फाटतील, असं सदा सांगायचा. आणि गावाची कार्ड दुकानातच ठेवायचा. आता पुढे थोडंसं वाटप व्हायचं, नाहीतर या महिन्यात मालच आला नाही, वॅगनच चोरांनी फोडली, अशा बंडला मारायचा. त्यानं 50 रुपये पगारावर एक रिटायर्ड शाळा मास्तर ठेवलेला. ज्या दिवशी गोडाऊनातनं माल घेतला त्याच दिवशी मास्तर सारी कार्ड रंगवायचा. पद्धतशीर वाटप करायचा. दप्तर कसं चोख आणि निर्मळ, कुणी बी आणि कधी बी तपासावं. सदावाण्यावर अनेक तक्रारी झाल्या, चौकशा झाल्या, काळाच्या ओघात मिटल्याही. त्याला इतरही बंदोबस्त करावा लागायचा बराच. सोकाजीच्या वाड्यावर फुकटात साखर तेल जायचं. सभापतीच्या निवडणुकीत वाण्याची जीप पदरच्या डिझेलनं 2 महिने तालुका पिंजून काढायची. आज न मधनं आणखी काय लागलं तरी उदार काळजाचा वाणी नाही म्हणायचा नाही. या जीवघेण्या दुष्काळात सुद्धा विचारे गुरुजींचं चांगलं साधलं होतं. गेल्याच वर्षी त्यांनी जगन्माता अंबाई देवस्थानच्या नावावर कचेरीसाठी म्हणून मांगुल्यात 2 मजली रंगीत घर खरेदी केलं होतं. गुरुजी बायका पोरांसह तिकडंच राहायला गेले. खुद्द मांगुल्यात गुरुजी एक इज्जतदार व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. सार्वजनिक वाचनालयाचं उपाध्यक्षपद त्यांच्याकडं पदरच्या पायानं चालत आलं होतं. गुरुजींनी झेडपीच्या लिलावात एक मोडकी जीप 7,000 विकत घेतली होती. तिच्यावर 15-20 हजार

खर्चून जीप नव्या नवरीगत सजवली होती. रोज जगन्मातेचं दर्शन घडलं नाही तरी दोन तीन दिवसातनं एकदा गुरुजी जीपनं पांगिऱ्यात येत होते. जगन्मातेच्या पायावर माथा टेकवीत होते. गावात दुष्काळानं माणसं हैराण झालेली. तिकडं लक्ष द्यायला गुरुजींकडे येळच नव्हता. त्यांच्या जीपमधून अलीकडं सुटाबुटातले साहेब लोक येत होते. गुरुजी सर्वांना आपली जमीन दाखवत होते. वनशेती करायचा त्यांचा बेत होता. नव्या सागाची रोपं त्यांनी हुडकून ठेवली होती. पाऊस पडला की रोपं लावायची. 6-7 वर्षात झाडं होतील. देवीसाठी खर्च करायला बक्कळ पैसा साठल. पाऊसकाळ चांगला आला तर 5-7 एकरात डाळिंब करायचा विचार बी त्यांच्या सुपीक डोक्यात घोळत होता. 5 मैलांवरच्या बाजार गावातनं पांगिऱ्यात टँकरच्या 7-8 खेपा ओढाव्या लागत होत्या. अंतर जास्त असल्यानं पहिल्या 15 भरमसाट बिल आलं. तालुक्यात तपासणीला आलेला वरिष्ठ अधिकारी बिल बघून चडफडला. रानात जवळपास कुठं पाणी मिळतं का ते शोधा, पुरा तपास करा, नाही तर अनाठाई खर्च म्हणून तुम्हा दोघांवर खातेनिहाय चौकशी सुद्धा होऊ शकते. असा दम त्यानं तहसीलदार आणि बीडीओला भरला. दुसऱ्याच दिवशी जीपा धुरळा उडवीत पांगिऱ्यात पोचल्या. तलाठी ग्रामसेवक हाताशी धरून रावसाहेबांनी पाण्याचा शोध सुरू केला. रानं माळ हिंडायला सुरुवात केली. कुणी जवळ नाही असा मोका गाठून एका शेतकऱ्यानं रावसाहेबांकडे हळूच कागाळी केली. गावापासनं दक्षिणेला 2 किलोमीटर डोंगराच्या पायथ्याला सदावाण्याची मोठी विहीर आहे. विहिरीला कावळ्याच्या डोळ्यागत निवळशंग पाणी. या दुष्काळात बी वाण्याचा 5 एकरातला हिरवा ऊस वाऱ्यावर डुलतोय. ही विहीर उपसली तर गावाला आणखी 15 दिवस पाणी सहज पुरल. बातमी लागल्याबरोबर रावसाहेबांच्या जिपा आडरानातनं गचक दचक खात खात विहिरीकाठी पोचल्या. विहिरीचं अधिग्रहण करायचा निर्णय जाग्यावरच झाला. लगेचच बातमी गावात फुटली. वाण्याची विहीर सरकारनं ताब्यात घेतली. 4 दिवसात तिथूनच टँकर पाणी ओढणार आहे. बाजार गावाचं बिनचवीचं पाणी पिण्यापेक्षा गावातल्या विहिरीचं गोड पाणी घोटायला मिळणार म्हणून गावकऱ्यांना आनंद झाला. टँकर जायला रस्ता धड करा असा हुकूम देऊन मामलेदार निघून गेले. कोणताही कार्यक्रम असू दे, तो हारतुर्यानं झाला पाहिजे असा रावसाहेबांचा खाक्या होता. त्यांनी 4थ्या दिवशी विहिरीवर 5 सुवाशिणी, गुलाल, खोबरं, हारतुरं ठेवा, समारंभपूर्वक पाण्याचा पहिला टँकर आणू अशा सूचना दिल्या. रस्ता दुरुस्तीचं काम त्याच दिवशी सुरू झालं. विहीर सरकार ताब्यात घेणार हे कळल्यावर सदावाणी गडबडला. केवढा घोटाळा हा. उन्हाचा रख असा पडलाय. पाऊस सुरू व्हायच्या आधी एकतरी पाण्याची पाळी मिळाली पाहिजे, नाही तर ऊसाचा जळून कोळसा होईल. सदा 2 दिवसात पाणी उपसणारही होता. तोवर एका गाडी कुणी केली आणि सरकारी आफत आली. आता 5 एकरांचं वांगं होणार हे नक्की. सदानं ताबडतोब धावाधाव केली. संपतरावाला संघ घेतला आणि चोकाजीला गाठला. मिनतवाऱ्या करीत वाणी कळवळला, आबा वीर गावाचीच हाय, खुशाल ताब्यात घ्या, पण देवा एक पाळी मिळू द्या. गरीबाचं सोन्यासारखं जित्राप वाया जाईल. आबा गरीबावर दया करा. वाण्या, आयुष्यभर तुला मदत केली पर या प्रसंगाला जमायचं नाही, सोकाजी सदाला झिडकारत बोलला. जन्मात आम्ही रगड बेमानी केली असल पण ह्यो काळ असा आलाय, पाण्यासाठी दैना झालीये, पुढचं काय बोलू नको. आबा आता माझ्या उसाचं काय, या गोष्टीला खर्च अर्च येत असेल तर तसं. सांगितलं ना गं, पुढचं बोलू न गं. गरीबाच्या तोंडचं पाणी मी काढणार नाही, सोकाजी खेकसला. सदावाण्याचा नाईलाज झाला. तान्या भिलारेचं बी डोकंच आलं ना. रातचा वाण्याच्या डोळ्याला डोळा लागना. डोळ्यामोर उसाचा तुरा झुलतेला.

काय करावं, कुठं जावं काहीच सुचना। मध्यान उलाटली आणि एकाएकी भिकू अण्णा वाणाच्या डोळ्यामोर उभं राहिला। सदानं अंगावरचं पांघरून तसंच बाजूला फेकलं, अंगावर कशी वशी धडूतं चढवली, तो लगालगा अण्णाच्या वाड्यापुढं गेला। बाहेरनं जोर जोरानं कडी वाजू लागला। अण्णानं हळी दिली, कोण हाय ते? मी सदावाणी, ओळख पटली। अण्णानं दरवाजा उघडला। कार का आलास? आलो सहजच। एवढा रातचा तू सहज यायचा नाहीस, अण्णा हसून बोलले। सदावाण्यानं झटक्यात भिकू अण्णाला कुळकथा सांगितली। गयावया करीत सदा म्हणला, अण्णा गावात सगळ्यांची दार पुजली, अखेरीला देवानं तुझ्या वाड्याची वाट धावली। किती बी खर्च येऊ दे, पाण्याची एक पाळी उसाला मिळालीच पाहिजे। काम लय अवघड आहे अहो अण्णा, म्हणूनच तुमच्याकडे आलो आहे। 1500 खर्च येईल बघ। अण्णा हे 2000 घ्या। अण्णाने पद्धतशीर नोटा मोजल्या, नीट घडी करून खिशात ठेवल्या। डोळे मिसकावीत अण्णा बोलले, पोरा जा, 4 दिवसानं खुशाल रानाला पाणी पाज। नाही पर अण्णा, काम कसं करणार? उठतोस का? लेका, नदीचं मूळ आणि गोसाव्याचं कूळ शहाण्या माणसांना विचारू नये। 4th दिवशी गप पाणी पाज। 4 दिवसानं तहसीलदार आणि BDO सोकाजीला घेऊन विहिरीकडे निघाले। इरकली लुगडं नेसलेल्या, करवलीगत नटलेल्या 5 सुवाशिणी बी बरोबर होत्या। हार तुर घेऊन तलाठी अण्णासाहेब या जीपमध्ये बसलेला। सोबत अण्णाही होते। विहिरीजवळ जायचं, 5 घागरी पुजायच्या, टँकरमध्ये ओतायच्या। मामलेदारांना नारळ फोडला, हारतुरे झाले की काम संपलं। सजलेले गावकरी सुवाशिणी विहिरीकाठी आल्या। समोरून वाऱ्याची झुळूक आली तसा घाणेघाण वास सगळ्यांच्या नाकात घुसला। BDOला वास सहन झाला नाही, तो सटासट ओकू लागला। सुवाशिणींसह सगळ्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं तर पाण्याच्या तवंगावर मेलेले 4 साप, 2 कुत्री आणि 3 मांजरं तरंगताना दिसली। ई असं करून सुवासिनी घागरी तिथंच टाकून पळू लागल्या। गावकऱ्यांनी बी बाजूला धूम ठोकला। एवढ्याच समोर दिसणाऱ्या सदा वाण्यावर भिकू अण्णा ओरडले, अरे तुला का लाज लज्जा आहे का? हिरीवर ध्यान कोणी तुझ्या बाण ठेवायचं? कुणी कुत्री मारून टाकली र? आता गावांना पाणी कसं प्यायचं? चल तुझ्या खर्चानं इंजिन लाव, 2 दिवसात घाण पाणी उपसून बाहेर टाक, गावाला पाणी पिऊ दे, चल उपस पाणी। रीतीभातीला जागायचं म्हणून सिधुबाची जत्रा पांगीरकरांनी भरवली होती। नाहीतरी पहिली तशी रया या गावात न उरली होती, न जत्रेत उरली होती। 2 वर्षापासनं जत्रेत तमाशा आणायची चालच बंद पडली होती, त्यामुळे जत्रेची पट्टी काढायची घासघीस करावी लागत नव्हती। तमाशाला आता कुत्रंसुद्धा विचारत नव्हतं। व्हिडिओ केंद्रांनी अख्ख्या गावाला विळखा घातला होता। 4-5 रुपयात व्हिडिओत अख्ख्या बाया उघड्या वागड्या बघायला मिळत होत्या। त्यापुढं तमाशातल्या पाणचट विनोदाची पोपटपंची कोण ऐकतो? याआधीच गावात तान्या भिलारेनं 2 व्हिडिओ सुरू केले होते। ऐन जत्रेत गर्दी वाढल म्हणून आणखी 2 सेट भाड्यानं आणलेले। एका व्हिडिओला जागा मिळणा म्हणून मराठी शाळेची एक खोली ताब्यात घेतलेली। आज जत्रेत बहुतांशी इंग्रजी चित्रपट दाखवले जात होते। गावकऱ्यांना भाषेची अडचण नव्हती, तुफान हाणामारी, जीवघेणा मोटारींच्या शर्यती, मध्येच निळाशार तलावात पोहणारे बॉन्ड नावाचा उंचापुरा माणूस, एवढी करमणूक गावकऱ्यांना चिक्कार वाटत होती। शाळेतल्या व्हिडिओवर मरणाची गर्दी दिसत होती। बाहेर भक्त पुंडलिक या नावाचा मोठा बोर्ड होता। बाकी सिनेमांपेक्षा इथे तिकीट जास्त होतं। 7 रुपये तिकीट असूनही मोठीच्या मोठी रांग लागली होती। स्वतः तान्या भिलारे तिकीट फाडायला बसला होता। पुंडलिकाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तगणांची गर्दी

0: दी आवरता आवरत नव्हती. आपली दोन नातवंड अंगाखांद्यावर घेऊन चिणू गुणाजी आत घुसला. समोरची गुलाबी दृश्य बघून गडी चेकाळला. दोन्ही नातवंड त्यानं बाहेर येऊन भावाच्या हवाली केली. पुन्हा आत येऊन तंबाखू मळत तो पुंडलिक बघू लागला. सारा सिनेमा मांसाहारी होता. चिणू आबासून बघत होता. पुंडलिक बघण्यासाठी 5वी-6वीतल्या बारकुळ्या शाळकरी पोरांनी चिक्कार गर्दी केली होती. बँकेतले साहेब लोक आपण कोणाला दिसणार नाही पण सिनेमा आपणाला दिसेल या हिशोबानं जागा धरून बसले होते. धुंदावून सिनेमा बघत होते. श्रोते हो, पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 42.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: अधिकाऱ्यांची पुढाऱ्यांची सरबराई संपतराव डोकरेच्या माडीसारखी कुठेच होत नव्हती. आज खरी खुरी शानदार जत्रा संपतरावच्याच वाड्यावर भरली होती. तालुक्यातले छोटे मोठे फुटकळ कंत्राटदार माडीवर जमा झाले होते. त्यात 4-6 ज्युनियर इंजिनियर, 2 डेप्युटी इंजिनियरचा भरणा होता. आज भीमो गुरुवाच्या दुकानात हवं ते परदेशी दारूचे नमुने मिळत होते. तिथूनच पुरवठा वाड्यावर होत होता. संपतरावनी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी माडीवर खास व्यवस्था केली होती. सोकाजीराव मुतपाखान्यात जातीनं लक्ष देत होते. जिल्ह्याच्या सर्किट हाऊसवर मसालेदार कोंबडी करण्यात खानसामा मशहूर होता. खास जीप पाठवून त्याला यात्रेनिमित्त बोलावून घेतला होता. त्याच्या हाताखाली गावातली 5-7 पोरं राबत होती. मधूनच सदावाणी चक्कर टाकीत होता, कमी जास्त इचारित होता. वर चाललेल्या गमतीचा सुगावा थोरल्या आईला चंद्रकलाबाईला लागला. थोरल्या आईनं सोकाजीरावला गाठलं. चिडक्या सुरात माडीवरचा प्रकार सांगितला. तसा सोकाजीराव वैतागला. कशाला गेलता तुम्ही तिथं नाक खुपसायला? थोरा मोठ्यांच्या घरात असली थेरं गॉड दिसत नाहीत. न दिसायला काय झालं, बेस दिसत्यात. सोकाजीराव कारभारणीच्या खांद्यावर हात ठेवून समजावणीच्या सुरात म्हणाले, आता नवा जमाना आलाय. तुझा पोरगा मोठी मोठी कंत्राटं घेतो, बड्या लोकात उठतो बसतो, टेंडर असते, मंजुरी असती, नाना तऱ्या असत्यात. असं थोडंफार केल्या बिगर जमत नाही. चावडी मोर्चा कट्ट्यावर भिकू अण्णा बसून होते. येणाऱ्या जाणाऱ्या एसटीकडे, टेम्पोडकडे त्यांचं बारीक ध्यान होतं. जत्रेनिमित्त त्यांनी मामलेदार कचेरीतल्या 4 कारकुनांना जेवायला बोलवलं होतं. जमलं तर बंगाळी जमादारही बरोबर येणार होता. अण्णांनी आज खास ठेवणीतला पोशाख चढवलेला. पुढारी छाप नवा आखूड कोट अंगावर होता. कांजीच्या खादी सदऱ्यावर पांढरा शुभ्र कोट उठून दिसत होता. नव्या चपलेचा तांबडा गोंडा चमकत होता. मुंबईकडे फिरकतानाच अण्णा हा पेहराव करायचे. अण्णा तिष्ठत बसले होते. समोरच्या जत्रेऐवजी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे अण्णा आळोखे पिळोखे देत ध्यान ठेवित होते. एवढ्यात लांबून येणारी पोलीस गाडी दिसली. अण्णा झटकन उठून उभे राहिले. कोण असावं बरं? अरे हो, स्वतः भाऊसाहेबच दिसतात की. गाडी चावडी मोरं येऊन गाप दिशी उभी राहिली. अण्णानं कोपरापासनं हात जोडले. या या भाऊसाहेब, या या. आज जत्र दिवशी आय पंढरीला पाय लागलं, भाग्य या गावाचं. अण्णा या, तुम्हीच इकडं या. धोत्राचा सोगा सावरीत अण्णा लगालगा चालीनं गाडीजवळ गेले. तोर गाडीभोवती जत्रकऱ्यांनी गर्दी केली होती. अण्णा हळू आवाजात विचारू लागले, भाऊसाहेब आज काय काढलं? जत्रा नाही का तुमची?

या गावची आहे म्हणून म्हणलं बंदोबस्त हे पाहा आणि तुमच्या घरात दोन घासही खावे. जाधवराव बोलले, अर वा वा जकास जकास. हरकलेलं तोंडानं अण्णा जीपमध्ये बसले. भाऊसाहेब आमच्याकडचं जेवणार या कल्पनेनं ते जत्रेकऱ्यांकडे गर्वानं बघायला लागले. जीप अण्णांच्या वाड्याकडे निघाली. मागच्या सीटवर बसलेले अण्णा फौजदाराला म्हणाले, अचानक आलात म्हणून काळजी करू नका, घरात सुक्क मटण पातळ रस्ता सगळं आहे. भाऊसाहेब सकाळी तेवढा सांगावा दडला असता तर अजून काहीतरी तयारी करता आली असती. माझी बायको कुलापरी पांढरा रस्सा जकास करती बघा. असं का? तर हो. भाऊसाहेब वाड्यात आले. अण्णांनी घोंगड्यावर बसलेल्या आपल्या पैपावण्यांची ओळख करून दिली. भाऊसाहेबासाठी जेन अंथरलं. फौजदार साहेब कसल्या तरी गडबडीत दिसत होते. त्यांनी दोन हवालदार पोलीस पाटील ज्ञानू सावळ्याला बोलावण्यासाठी धाडले. तलाठ्यालाही निरोप पाठवला. प्रकरण काहीतरी अजब दिसतंय हे अण्णांनी ओळखलं. ते गोंधळून गेले. अण्णांच्या दारात काळी गाडी बघून येणारी जाणारी वाटची माणसं थांबत होती. दरवाजातून आत चोरून बघत होती. पोलीस पाटील आल्या आल्या फौजदारानं लोखंडखोरी घेऊन चार गडी आणायचा हुकूम सोडला. आता अण्णा जास्तच गोंधळले. हत्यारं घेऊन गडी आले. फौजदार साहेबांनी वाड्याची आतल्या अंगाची भिंत खणायला सुरुवात केली. भिंतीवर पारी टिकाव चालू झाली तसे अण्णा मटकन खाली बसले. त्यांचं गोर थोबाड शेणकुटागत काळं झालं, अवसानच गळालं. अण्णाचे पै पावणे पुढे सरून बघायला लागले. वाड्याची मधली भिंत 5 फूट रुंद होती. भिंतीच्या आतल्या अंगाचे 5-6 दगड मोकळे झाले. समोर 2-3 मोठी खोकी दिसत होती. परिस सापडल्यागत फौजदारानं खोकी उचलली, अंगणात आणून ठेवली. गावकऱ्यांच्या साक्षीनं खोकी फोडली तर आज साऱ्या गांजाच्या पुड्या. मोठी केस सापडल्याचा आनंद जाधवरावांना झाला. ते ओरडले, चौगले, किमान 15,000 गांजा असेल नाही का? हा तर जास्तच असेल. अण्णांचे पै पावणे वाकड्या तोंडानं अण्णाकडे बघायला लागले. 4 पायताणं खाल्ल्यागत त्यांचं थोबाड दिसत होतं. आत घरातनं काकू हुंके देत असल्याचा आवाज बाहेर येत होता. अण्णांच्या घरावर धाड पडल्याची बातमी जत्रेत झाली. वाड्याकडे लोकांचा लोंढा लागला. लोक बोलत होते तरी आमासने शंका होतीच, अण्णांचा एवढा तडस कसा चालतो? यो चोरटा धंदा अण्णा रातचा करायचा, कोणीतरी शोध लावला. 15,000 तरी गांजा असल. चाओ, एवढा माल म्हटल्यावर 40,000 मरण नाही. 10 गावची माणसं 1,000 तोंडांनी बोलायला लागली. अण्णा रडकुंडीला आला. तो फौजदाराला न राहून बोलला, भाऊसाहेब धाड टाकायला जत्रचाच मूर्त पंचागतनं काढला का? तुम्हासनी दुसरा दिवस गावलाच नाही का? भाऊसाहेब हसले. पंचनामा आणि जाबजबाबाचं काम सुरू झालं. ज्ञानू अनमुरारनं जाधवरावांना खुणावलं. आतल्या खोलीत जाऊन ते फौजदाराला सांगू लागले, साहेब, या धाडीपेक्षा गावात दुसरी चांगली धाड मिळेल. कोणती? अहो, ऐन जत्रे देवळाच्या कडेला मराठी शाळेत तान्या भिलारेचा व्हिडिओ चाललाय. साहेब, देवाच्या जत्रत असं चालल्याचं बघवत नाही हो. तपासाचं काम तसंच चालू ठेवून जाधवराव जत्रेत धावले. तान्याच्या व्हिडिओत त्यांनी धाव घेतली. आज जाऊन पाहतात तर पुंडलिक आणि साक्षात विठुराया दिसतोय. पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर पांडुरंग उभा राहतोय. टाळ्या चिपळ्यांचा आवाज येतोय. हा चमत्कार एकदम कसा घडला म्हणून प्रेक्षक बावरले. त्यांना बाजूलाच फौजदार दिसू लागला. बहुतेक हा भाऊसाहेबांचा चमत्कार असावा असं प्रत्येकाला वाटू लागलं. भाऊसाहेबांनी पिक्चर बंद करून साऱ्या कॅसेट लावून बघितल्या. सारी चित्र कुठे सती अनुसूया, नागपूजा आणि लेख चाललेली सासरला अशीच. फौजदार साहेब वैतागून बाहेर निघाले. तान्या हळू आवाजात म्हणाला, साहेब, थंडबिंड काय मागवू का?

0: फौजदार चिडीला आला. ऐन जत्रेत भिकू अण्णांना घेऊन काळी गाडी आली. थोडा वेळ सावडी पुढे थांबली. गाडीतल्या भिकू अण्णांना बेड्या घातल्या होत्या. अण्णा कावरून बावरून इकडं तिकडं बघत होता. अण्णांना अटक झाली म्हणून साऱ्या जत्रेनं गाडीला गराडा घातलेला. सर्कशीतलं जनावर पिंजऱ्यातनं न्यावं तशी सारी जत्रा अण्णांनी निरखून बघायला लागली. अण्णांनी बाजूला उभ्या असलेल्या संपतरावाला हळी दिली. ये संपतराव, चल बस गाडीत माझ्यावर, मला जामिनावर सोडून आण. सांजला तरी सिदुबाच्या पायावर डोकं ठेवू दे. संपतरावानं तोंड बाजूला वळवलं. तोच त्याच्या बाजूला चिणू गुणाजी दिसला. अण्णा ओरडले, चिणू चल र, मला जामिनीवर सोडून आण. चल, जत्राच्या दिवशी आत बसणं खरं नाही. अण्णा प्रत्येकाला दाटल्या आवाजात हाळी मारू लागले, पण त्यांना कोणी ओ देईना. कधी न वैतागणारे अण्णा जाम भडकले, मोठ्यानं ओरडू लागले. अरे तुम्हासनी लाजा वाटत्यात का? आजवर साऱ्या गावाला जामीन राहता राहता काळ्याचं पांढरं झालं, पायताण झिजली. तुम्हा साऱ्यांसाठी कोर्ट कचेऱ्यांचं उंबरं झिजवलं, आणि आज माझ्या प्रसंगाला कोण येईना? तुमचं चांगलं होणार नाही, वाटुळं वाटुळं होईल. अण्णा जसे खुळ्यागत ओरडू लागले तसा बारक्या पोरांनी दंगा केला. पोलीस गाडी सुरू झाली. गाडी सुटताना पोरांनी भारी गलका केला. गावाबाहेर गाडी आली. अण्णा भाऊसाहेबाला सांगू लागले. बघितलं का भाऊसाहेब, सारं गाव बिघडून गेलंय. कुणावर उपकार करण्यात अर्थच राहिला नाही बघा. दुपार टळली. मानू गुरव थोड्याफार जमलेल्या गावकऱ्यांना घेऊन सालकऱ्याच्या घरला निघाला. किसन्या गुरवानं यंदा साल पाळलं होतं. साल नावाचंच होतं. पहिल्यासारखं मन मारून कुणी साल पाळत नव्हतं. जत्रेच्या आधी 2 दिवस उघड्या बंब अंगानं नुसत्या धोत्रावर बाजूला राहिलं की पुरं. सालकऱ्याकडची छोटी मूर्ती आंघोळीला जाणार होती. नदीवरनं आंघोळ करून आल्यावर देव देवळात बसून साऱ्यांना दर्शन देणार होता. गावकरी मूर्ती आणायला चालले. देवामोर अंग मोडून लेजिम खेळणारे खेळगडी आता गावात शिल्लक नव्हते. गाव गाजवणारे ढोल नव्हते. बारीक सूर धरणाऱ्या पिपाण्या नव्हत्या. नुसतं गुलाल खोबरं शिल्लक. तालबी नव्हता आणि सूरबी नव्हता. तरणी पोरं लेजमाचा ताफा काढण्याऐवजी गावात भागना म्हणून मोलमजुरीसाठी शहरात निघून गेली होती. ढोल वाजवणारे हौशी म्हातारे अजून जिवंत होते, पण ढोलाचं कातडं आता मुलखाचं महाग. ती विकत घेणार कोण आणि वाजवणार कोण? त्याच्या बदली फेरीवाल्याच्या गाडीत टेप ठेवला होता. जनावरांची औषधं पाण्यात ठेवावी तसं संगीत टेपात साठवलेलं. त्यातनं टिंग टिंग टिंग ट्वांग असा आवाज बाहेर येत होता. शाळकरी पोरं कमरचा मणी मोडल्यागत अंग हलवीत होती. गदागदा हरलत डिस्को डिस्को करून ओरडत होती. सालकऱ्यानं सिदुबाची मूर्ती रथात ठेवली. आंघोळीला निघायची देवाची तयारी झाली. जत्रापूर्वी एवढी भरत नव्हती, त्यामुळे एवढा नेटका रथ ओढायचा कुणी? गेल्या जत्रत लोक रथ ओढून ओढून कंटाळली. रथ जागचा हालेना म्हणून ट्रॅक्टर लावला न रथ ओढला. यावर्षी बी तसंच करायचं ठरलं. तान्या बिलारेचा ट्रॅक्टर आधीच सांगून ठेवला होता. ट्रॅक्टर तयारच होता. सिदुबाची सवारी रथात बसताच गजर झाला. सिदुबाच्या नावं चांग भलं जत्रकरी एका दमात ओरडलं. हलिव रे ट्रॅक्टरवाल्या, हलिव. श्रोते हो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. याबरोबर आजचा कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 99 39 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट यामध्ये आत्ताच आपण विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीचा

0: क्रमशः भाग ऐकला. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे ठीक 5:30 प्रसारित करीत आहोत पुणे आय केअर सांज धारा.
2: पुणे आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
4: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
4: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
4: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
4: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
3: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी संज्ञा कुलकर्णी अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. या संतांबरोबरच अनेक स्त्री संतही होऊन गेल्या. माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा ज्यांनी फुलवला, ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तियोगात पारंगत असलेली ज्ञानेश्वर माऊलींची बहीण संत मुक्ताबाई आजच्याच दिवशी प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. ऐकूया संत मुक्ताबाई यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत सी रामचंद्र यांचं.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झायस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: भवानी शंकर पंडित यांचं गीत श्रोते हो आपण ऐकलं, प्रियल साठे हिच्या सरात. संगीत होतं विजय चांदोरकर यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: श्रोत्या कार्यक्रमात आता ऐकूया आनंदी गोपाळ या चित्रपटातलं पंडित संजय.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
5: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
4: हो,
5: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
4: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
5: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
6: NDA मध्ये जायचंय.
7: 11वी पासूनच तयारीला लागा.
6: 11वी 12वी आणि NDA च्या कोचिंग साठी Apex Careers पुणे. संपर्क 9850880058.
7: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
8: श्रोतेय कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया संत मुक्ताबाई यांची रचना उषा पंडित यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, संत मुक्ताबाईंच्या या रचनेबरोबरच पुन्हा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन.
3: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
4: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
3: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम.
5: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
6: वा,
5: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
3: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूया पुणे वृत्तांत.
7: विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसं

0: तसंच आरोग्य जनजागृतीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास CBI सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात येत्या 15 ते 17 मे दरम्यान पुणे ॲग्री हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. देशभरातून आलेल्या 1290 अर्जांपैकी प्राथमिक छाननी केल्यानंतर त्यातील 120 नवकल्पना अर्जांची प्रत्यक्ष प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. नाविन्यपूर्ण कल्पना उत्पादनांना प्रोत्साहन देणं, नवतंत्रज्ञांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं आणि योग्य व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या ॲग्री हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतल्या प्रत्येक प्रवर्गातील विजेत्याला 25 लाख रुपये आणि उपविजेत्याला 15 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पिंपरी चिंचवड शहरातील ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केलेले नाहीत त्यांच्यावर महापालिकेनं पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 24 सोसायट्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 494 खासगी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले असून त्यातील 125 प्रकल्प बंद असल्याचं आढळून आलं. वारंवार आवाहन करूनही हे प्रकल्प बंद राहिल्यानं महापालिकेनं कारवाई सुरू केली. पुणे जिल्ह्यात थेऊर पहाटा ते लोणीकंद मार्गावरची जड वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागानं शहर वाहतूक शाखेला दिल्या आहेत. थेऊर फाटा इथं असलेला रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचं आढळल्यानंतर या सूचना देण्यात आल्या. यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळून काम लवकर पूर्ण होईल असं सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागानं म्हटलं आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठीची पाणी पुरवठा योजना संबंधित नगर परिषदेनं ताब्यात घेऊन पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारावी अशी सूचना पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं केली आहे. 2025 फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं महापालिकेच्या हद्दीतून वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात आली. मात्र या 2 गावांसाठीची पाणी पुरवठा योजना अद्याप पुणे महापालिकेच्या ताब्यात आहे. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाच्या आणि आद्य गांधर्व महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्वरांजली कार्यक्रमाद्वारे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सचिन जांभेकर यांना पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला तर रमाकांत परांजपे, श्यामकांत परांजपे आणि विवेक परांजपे यांना पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुणे आणि परिसरात आज कमाल 42 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उद्याही कमाल तापमान 42 आसपास असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.
1: सहा वाजून 5 मिनिटं आणि 15 सेकंद झालेत. ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका मराठी चित्रपटाबद्दल. हे गाणं ऐकल्यानंतर बघा बरं, तुम्हाला हा चित्रपट आठवतोय का?

0: 1954 साली प्रदर्शित झालेल्या ऊन पाऊस या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग. दी. माडगुळकर यांचं हे गीत. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राजा परांजपेंनी आणि कलाकार होते सुमती गुप्ते, राजा परांजपे, गजानन जहागीरदार, धुमाळ आणि बेबी कला. मंडळी, या चित्रपटाची कथा ग. दी. माडगुळकर यांची होती. एक आदर्श शिक्षक आणि त्यांची पत्नी यांच्या आयुष्याची ही गोष्ट. 4 मुलांना कष्टाने वाढवून, कर्ज काढून, त्यांच्यावर संस्कार करून त्यांना मोठं करतात, त्यांची स्वप्न पूर्ण करायला मदत करतात. पण मोठं झाल्यानंतर मात्र मुलं त्यांना आदराने वागवत नाहीत. त्यांना सांभाळणं म्हणजे ओझच अशी भावना मुलांच्या मनात असते आणि म्हणूनच हे आई वडील त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी प्रयत्न करतात, संघर्ष करतात. हे ऐकून तुम्हाला अजून एक चित्रपट आठवला असेल ना, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा बागबान. अजून असाच एक चित्रपट म्हणजे अवतार. मंडळी, ऊन पाऊस या चित्रपटाबद्दलची अजून थोडी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या ऊन पाऊस चित्रपटाच्या कथेचं वैशिष्ट्य हेच की त्या काळात जेव्हा वृद्धाश्रमाची संकल्पनाही अस्तित्वात नव्हती, अशा वेळी वृद्ध आई वडिलांच्या संघर्षाची, त्यांच्या भावनांची कथा काळाच्या पुढे जाऊन मांडणं. या चित्रपटामध्ये बापू मास्तर आणि त्यांची पत्नी काशी फोनवरती बोलतानाचा एक प्रसंग आहे बरं का, आणि तो अगदी तसाच्या तसा बागबानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मंडळी, चित्रपटांमधले विषय जरी तेच तेच असले तरी त्याची मांडणी,

त्यातून दिला जाणारा नवीन विचार, कधी लेखकाचा दृष्टिकोन, कधी दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, तर कधी प्रेक्षकांचा दृष्टिकोन, यावर कलाकृती पूर्णपणे वेगवेगळी ठरते. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काम करतो तो कॅमेरा. अजून एक गंमत सांगते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री सुमती गुप्ते जोगळेकर, वसंत जोगळेकर, बाळ जोगळेकर आणि ग. दी. माडगुळकर यांचं व्याही म्हणून नातं जोडलं जाईल असं कदाचित त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण कालांतरानं बाळ जोगळेकर यांचे चिरंजीव किशोर जोगळेकर आणि गदिमांची सर्वात धाकटी कन्या शुभदा माडगुळकर यांचा विवाह झाला आणि जोगळेकर माडगुळकर कुटुंबांचे नातेसंबंध कायम दृढ झाले. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आणि जाता जाता ऐकूयात ऊन पाऊस या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग. दी. माडगुळकर यांचं हे गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला. पुणे विविध भारती 101 FM वरून पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे ठीक 6:15 झाली आहेत. ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया काळी बायको या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नीता, अगं ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना.

0: हिशोबच जुळत नाहीये.
1: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
2: अलो मम्मा.
1: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
2: सांग मावशी.
0: अरे चार चार आकडी आहे.
2: अगं तू सांग मावशी.
0: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
2: 13111.
0: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
1: मग
0: हे पण कसं आलं तुला?
1: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
0: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
3: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11.
4: श्रोते आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत श्रोतेहो आताच आपण ऐकलं. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. आपण ऐकता आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.

0: हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला.

0: घरकुल चित्रपटातलं हे होतं अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत होतं सी रामचंद्र यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: वेसवकर यांचं हे कोळीगीत आपण ऐकलं श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीताचेरी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात शंकर वैद्य यांचं गीत, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अरुण दाते यांच्या स्वरातलं हे होतं शंकर वैद्य यांचं गीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 11 20.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: आपण ऐकता डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांची रचना. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हे होतं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भारत तांबे यांचं गीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे ठीक 6:45 झालेत. प्रसारित करीत आहोत ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य

0: आयुर्वेद व्याधिमुक्त आनंदी जीवनासाठी क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे. पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधिरहित असणं आवश्यक आहे.
1: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधिमुक्त करणं हे आहे.
0: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
1: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
0: संपर्क 98221 99851.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 19वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा विसावा श्लोक. हा आत्मा कधी जन्म पावत नाही की कधी मृत्युमुखी पडत नाही. हा एकदा होऊन गेला की पुन्हा होणारा नाही असंही नाही. हा जन्मरहित नित्य क्षयरहित अनादी आहे. शरीराचा नाश झाला असता तरी त्याचा नाश होत नाही. भगवंतांचं म्हणणं आपल्या सोप्या भाषेत करून आचार्य विनोबाजी म्हणतात, जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो दोघे न जाणती काही, न मारी न मरेची हा. आत्मा साक्षी अविनाशी. एखाद्या पर्वतावर एखादा वृक्ष अंकुरला, फोफावला, नंतर दैववशात वादळात उन्मळून पडला किंवा कोणी तो सर्पणासाठी बांधकामासाठी तोडला तरी पर्वत तुटत नाही. तो त्या वृक्षाचा साक्षी आहे. तसा आत्मा साक्षी आहे. देहाचे धर्म त्याला स्पर्श करत नाहीत. देहात असून तो विदेही असतो. त्याला संसार बंधन नाही. नाथ भागवतात नाथांनी हेच कथन केलंय, द्रष्टा साक्षी देह मात्रासी, ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी, तो देही असोनी विदेहवासी, भवबंध त्यासी स्पर्शेना. तो साक्षी असतो, त्याला देहधर्म लागत नाही. तो देहात असून विदेही असतो, त्याला या संसाराचं बंधन लागत नाही. जसा सूर्य सर्व जगताच्या व्यवहाराला साक्षीभूत असतो, तसा आत्मा असतो. तो शुद्ध चैतन्यमय नित्य अक्षर अव्यय अक्षय अनादी निर्गुण निराकार असतो. त्याला मारलं जातं किंवा तो मारतो असं जे म्हणतात त्यांना आत्मा हे काय ते कळलेलं नाही. पण मानवी शरीराला जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म माणूस या ब्रह्म्याला परमात्मा वस्तूला म्हणजेच आत्म्याला चिकटवायला पाहतो. देव नवसाला पावतो म्हणून त्याला लालूच दाखवली जाते. तो रागावेल असं म्हटलं जातं. त्याला वेगवेगळी रूपं दिली जातात. त्याला वस्त्र परिधान केली जातात. आपल्या मनात काय आहे ते आपण दृश्यात पाहत असतो, पण आत्म्याला त्याचं काहीही नाही. कारण देहधारी मनुष्य आणि आत्मा यात फरक आहे. भगवंत अर्जुनाला पुढे म्हणतात, ते ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात समजून घेऊया, तू धरुणी देहाभिमानाते, दिठी सुनी या शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतो आहासी. मारणारा मी अर्जुन आणि मरणारे हे कौरव असा विचार देहाभिमान धरून करतो आहेस. आत्म्याच्या ठिकाणी द्वंद्व म्हणून काहीच नाही. जिथे द्वंद्व नाही तिथे सुख दुःखाचा वाराही स्पर्श करू शकत नाही. आगीला आग जाळू शकत नाही. लाटेनी समुद्र बुडवू शकत नाही. काजळाने अंधार काळा करू शकत नाही. त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठाई सुख दुःख नाही. मी म्हणजे देह ही मानसिकता, हा देह

देहाचा अभिमान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आत्म्याचं वैशिष्ट्य समजणार नाही. अर्जुना, तू मारणारा नाहीस आणि ते मरणारे नाहीत. तरी अर्जुना, तू हे नेणसी, जरी तत्वता विचारीसी, तरी वधिता तू नव्हेची ते वध्य नव्हती. अर्जुन रणांगणात युद्धाला आलाय, तो त्याचं क्षात्र कर्म करण्यासाठी आलेला आहे, पण करता तो नाही, परमेश्वर आहे, याची जाणीव त्याला नाही. हे सारं गीताशास्त्र या सत्यावर आहे. आत्म्याचं ज्ञान होणं ही श्रद्धा झाली, पण देहाच्या सुखदुःखाशी आत्म्याला जोडणं ही अंधश्रद्धा झाली. वेदविनाशिनम नित्यम यम एन मजम व्ययम कथम स पुरुषः पार्थम कम घातयति हंतिकम. अरे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित आहे, नित्य क्षयरहित आहे असा जाणतो तो पुरुष त्याला मारणार तरी कसा आणि कोणाला मारण्यास प्रवृत्त करणार तरी कसा. न जन्म पावे न कदापि मृत्यू होऊन मागे न पुढे न होय आला न गेला स्थिर हा पुराण मारोत देहास परी न मरेना. वैद्यकीय शास्त्रात एक ब्रीदवाक्य आहे, आय ट्रीट ही क्युअर्स. रुग्णांना औषध पाणी मी देतो, पण बरं करणारा तो म्हणजे परमात्मा आहे. नाहम करता हरिही करता ही वृत्ती असावी. परमात्मा म्हणजेच आत्मा, देहाला व्यापून उरणारा तो आत्मा, चराचराचं व्यापकत्व असणारा परमात्मा. ही विचारांची परिपक्वता सगळ्या ठिकाणी हवी. मनुष्य मी मी म्हणत देहवृत्तींनी सारं काही करत राहतो. देह तर त्यात नामधारी असतो. त्यातल्या शाश्वत तत्वाचं, त्या आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान होणं होय. हे ज्ञान घेतल्यावर कोणतंही ज्ञान घेण्याची जरुरी नाही. या ज्ञानापुढे तर्क थांबतो, विचार मागे राहतात. मग ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसे तिरी नाव न ढळे टेकली सांगती तैसी जाणीव तेथ न रिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेघे आंगी जयाचा. या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये माऊली हे सांगतात. समर्थांनीही म्हटलंय, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण आसी आपण. बृहदारण्यकोपनिषदात आपल्या पत्नीला मैत्री हिला ज्ञान देताना याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, हे मैत्री, आत्मा दर्शन करण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा, त्याचं श्रवण मनन करण्याचा, त्याचा निधिध्यास करण्याची गोष्ट आहे. त्याची अनुभूती घ्यायला हवी. केवळ ग्रंथोक्त पाठांतरित ज्ञान नको, त्याचा साक्षात्कार व्हायला हवा. गुरु किंवा शास्त्रातून त्याच्याबद्दल ऐकून ज्ञान मिळवायला हवं. असं हे आत्मतत्व जे तर्काच्या दृष्टीला अगोचर, ध्यान त्याला भेटायला उत्कंठित झालेलं असतं. साधनांनी न प्राप्त होणारं, मनाला दुर्लभ म्हणजेच अनंत असा पुराण पुरुषोत्तम. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला जीवनभर एकाच गोष्टीची भयानक भीती वाटत असते आणि ती गोष्ट म्हणजे मरण. पण ज्यांनी गीता वाचली, तिचा उपदेश मनात साठवला, त्यांना कळून येतं देह हा विनाशी आहे, त्यातलं अमरतत्व म्हणजे आत्मा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काही क्रांतिकारकांचं उदाहरण इथे आपण समजून घ्यायला हवं. एका हातात गीता घेऊन हसत मुखाने वंदे मातरम म्हणत फासावर जाणारे आपले क्रांतिकारक चाफेकर बंधू, मदनलाल धिंगरा, कान्हेरे, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अजून बरेच, जे देहवृत्तीने जगत होते त्यांना मरणाचं भय होतं. जे देहावर उदार होऊन देशासाठी आपलं प्राणार्पण करणारे होते त्यांना आत्म्याचं अमरत्व कळलेलं होतं. अशा क्रांतिकारकांचं मनोगत सांगणारी कविवर्य कुसुमाग्रजांची कविता म्हणते, भेटेन पुन्हा नऊ महिन्यांनी. ही सर्वश्रुत आहे. त्यात देहवृत्ती सोडून आत्म्याचं अमरत्व सांगून हाच आत्मा पुन्हा देशसेवेकरता नवीन देह घेऊन येईल असं म्हटलेलं आहे. इसवीसनपूर्व 400 त्या काळात ग्रीक देशात सॉक्रेटिस नावाचा मोठा तत्वज्ञ होऊन गेला. तो त्या काळी लोकांना गीतेतलं तत्वज्ञान सांगत असे. सद्गुण म्हणजे ज्ञान, दुर्गुण म्हणजे अज्ञान. त्याचे विचार त्यावेळी तरुणांना पटत, पण काही ग्रीक धर्ममार्तंडांनी आपल्या धर्माविरुद्ध बोलतो म्हणून त्याला कोर्टात खेचलं, त्याच्यावर खटला चालू केला. कोर्टात त्यावेळी 501 ज्युरी होते. त्यातल्या 280 जणांनी त्याला दोषी ठरवलं, बाकी 221 ज्युरींच्या मते तो निर्दोष होता, पण त्याला मृत्यूदंड देण्यात आला. विषारी पेला त्याच्याकडे दिला, त्याचं प्राशन केलं की त्याचा मृत्यू अटळ होता. बाकी सारी लोक रडायला लागली, पण सॉक्रेटिसने त्यांचं सांत्वन करताना सांगितलं, रडू नका, माझा देह जाईल पण माझा आत्मा अमर आहे. गीतेतलं हे आत्मज्ञान गेल्या 1000 वर्षापासून आहे. साऱ्या पाश्चात्य जगताने ते मान्य केलेलं आहे.

ते शाश्वत आहे याची त्यांनाही खात्री पटलेली आहे. आपल्याही जीवनात तो बोध आत्मसात करून शाश्वत सुखाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेतला तर अत्यंत प्रभावी असा हा श्लोक जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. हा श्लोक म्हणजे आध्यात्मिक फिजिक्स आहे असं म्हणूया. आपल्या देहात आत्मारूपी ऊर्जा आहे. अशी ऊर्जा कधी निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. एका महासत्याचा उलगडा आपल्याला या श्लोकातून होतो. जोपर्यंत मनात सुखदुःख, यश अपयश, मानापमान किंवा अगदी अंतिम टोक मरण याची भीती आहे, तोपर्यंत आपल्या हातून मोठं कार्य घडू शकणार नाही. पण आपल्यात जो आत्मारूपी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे त्याच्याशी सूर जुळले तर आत्मविश्वास कमी होत नाही आणि आपलं मार्गक्रमण अविचल होऊ लागतं.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 20वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम श्रोते आत्ताच आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनल वरून.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: झोप बीप आता काहीही नाही, रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
3: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
4: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
5: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
4: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे ठीक 7 वाजलेत. सहक्षेपित करीत आहोत कार्यक्रम जयमाला.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 5:45 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: दीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत, इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अपनी सी लगती थी जब हर सुबह हरे रंग के कोपल खिलते थे, खिले हुए गुलाब को देखकर मुस्कुराकर बतकही चढ़ती थी. सब कुछ तो है पर नहीं है बहुत कुछ जिसकी है चाहत.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: ใจรัก
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
1: श्रोते, आज सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक रायटर विजय भट यांचा जन्मदिवस. कार्यक्रमात सुरुवातीची काही गीतं त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती असलेल्या चित्रपटातली. सुरुवातीचं हे गीत आहे बैजू बावरा या चित्रपटातलं. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे. शकील बदायुनी यांचं संगीत, नौशाद यांचं.

बैजू बावरा चित्रपटातलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीत होतं नौशाद यांचं. श्रोते, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: मराठी शहनाई चित्रपटातलं हे गीत होतं भरत व्यास यांचं. लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या गीताला संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतेओ, आपण ऐकता आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात आता ऐकूया हिमालय की गोद में चित्रपटातलं मुकेश यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

0: आताच आपण मुकेश यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. चित्रपट होता हिमालय की गोद में. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोत्या कार्यक्रमात आता ऐकूया याच म्हणजे 50 दशकातल्या सुप्रसिद्ध चित्रपटातले गीत. हे गीत आहे प्यासा चित्रपटातलं. गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आहे साहिर लुथियानवी यांचं. संगीतकार आहेत सचिन देव परमन.

0: पैसा चित्रपटातलं हे होतं गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
5: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
4: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
6: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
7: वा,
6: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
4: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: चोरी चोरी चित्रपटातलं हे होतं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ न्यूझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया पेईंग गेस्ट चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत सचिन देव बर्मन यांचं.

0: श्रोतो, या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 20 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50. मला संज्ञा कुलकर्णीला आता निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.